नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.

उषा मंगेशकर यांचा स्वर FM रेनबोवर 107.1 MHz वंदन कार्यक्रमात नवरात्र विशेष आपला हा वंदन कार्यक्रम सुरू आहे. एक कथा अजून वेगळी जी या नवरात्रीशी जोडलेली. आपल्याकडे प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा नवरात्रीचा उत्सव होतो. बंगालमध्ये या पूजेला अकाल बोधन असं म्हटलं जातं. पारंपरिकपणे देवीची जी नेहमीची पूजा आपण करतो त्या काळा व्यतिरिक्त दुसऱ्या वेळी अन्य कारणाने केली गेलेली पूजा म्हणून तिला अकाल बोधन म्हणजे अवेळी असमयी केलेलं देवीचं आवाहन या अर्थाने अकाल बोधन तिला जागृत केलं गेलं म्हणून तिला अकाल बोधन या पूजेला म्हटलं जातं. परंपरेनुसार म्हणजे जी काही कथा सांगितली जाते तर भगवान श्रीरामांनी देवीला 108 नीलकमल अर्पण करण्याचा संकल्प केला होता आणि पूजेच्या वेळी देवीनं श्रीरामांची भक्ती आणि समर्पण पाहण्यासाठी एक कमळ लपवलं. श्रीरामांनी शेवटचं कमळ शोधलं पण त्यांना ते सापडलं नाही आणि स्वतः भगवान श्रीरामांना कमल नयन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे जर एक कमळ कमी पडत असेल तर माझा नेत्र माझा डोळा मी देवीला अर्पण करेन असा निश्चय श्रीरामांनी केला आणि ते आपला डोळा देवीला अर्पण करण्यासाठी सिद्ध होणार तेव्हा त्यांची ही अखंड भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि त्यांनी देवीने श्रीरामांना विजयाचा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मग रावणासोबतचं युद्ध भगवान श्रीराम जिंकले. अशी ही एक कथा या नवरात्रीशी जोडलेली अकाल बोधन जिला म्हटलं जातं ती आपल्यापर्यंत आणली वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने. यानंतर लता दिदींचा स्वर FM रेनबोवर.

आजच्या दिवशी अर्थातच पहिला दिवस आहे पहिली माळ घटस्थापनेची. तर शैलपुत्री या रूपामध्ये आपण देवीचं स्मरण करतो. ही शैलपुत्री म्हणजे शैल हिमावत पर्वताची कन्या आणि महादेवीचं पार्वतीचं रूप म्हणून ती प्रकट झालेली असते. पहिल्या दिवशी पूजा केली जाणारी ती पहिली नवदुर्गा आहे आणि देवी सतीचा पुनर्जन्म म्हणजे शैलपुत्री असं म्हटलं जातं. ती हिमालयाची कन्या आहे त्यामुळे बर्फाप्रमाणे पांढरा रंग पांढराशुभ्र रंग तिला प्रिय आहे. तिची आराधना याकरताच पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. पांढऱ्या रंगाचं वस्त्र तिला अर्पण केलं जातं आणि तिला जो नैवेद्य दाखवला जातो तो पांढऱ्या रंगाचा म्हणजे मिठाईचा असावा असं सुद्धा सांगितलं जातं. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे जी ठाम आहे जिच्यापासून पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळते ती शैलपुत्री. वंदे वांछित लाभय चंद्रार्थ कृत श्रेखरम चंद्रार्थ कृत शेखरम वृषारूढां शूलधारम शैलपुत्रीं यशस्विनीं. भक्तांना सर्वोत्तम वरदान देणारी ही देवी शैलपुत्री तिला नमस्कार करतो मी. चंद्रकोरीच्या आकारातला चंद्र तिच्या कपाळावर मुकुट म्हणून सजवलेला आहे. ती बैलावर आरोहित आहे आणि तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. ती यशस्विनी आहे असं तिचं वर्णन आपल्याला शैलपुत्रीचं झालेलं दिसून येतं. यानंतर राम कदम यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकणार आहोत 107.1 MHz वर FM रेनबोवर.

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होते ते नभोनाट्याद्वारे।
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची।
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची।
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची।

आणि आता वंदन कार्यक्रमापुरतं इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत 6:05 याच वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे कार्यक्रमात. तत्पूर्वी ठीक 6 वाजता ऐकूया दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र.

बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

जाणून घेऊया हवामान वृत्त. कोलाबा इथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूज इथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. आर्द्रता 77%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश स्वच्छ राहील आणि दिवसभरामध्ये उष्णता आणि आर्द्रता याचा सामना करावा लागेल. अपेक्षित कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता कोणतीही सूचना नाही. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, मुख्यतः स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस संभवतो. हे होतं हवामान वृत्त. आपण जाणून घेतलं FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: संख्येतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: नमस्कार, मी बेला शेंडे। ऑथेंटिक मेलेडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो। FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्स आणि घटस्थापनेच्या नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी आपण भेटलो आहोत, त्यामुळे आपले श्रोते अंदाज बनतायत। सुरुवातीची जी दोन गाणी ऐकवलीत, तू तेव्हा तशी आणि गोऱ्या देहावरती, तर स्त्री रूपाचं वर्णन करणारी गाणी असणार आहेत का आज? हां, स्त्री रूपाचं वर्णन करणारी गाणी तर असणार आहेतच, पण हे स्त्री रूप मानवी नाही। तुम्ही म्हणाल म्हणजे, बघा, स्त्री तत्व किंवा आपण असं म्हणूया की आदिशक्ती तत्व हे चराचरामध्ये भरलेलं आहे। आपण माणूस त्याची देवी रूपात पूजा करतो, पण निसर्गामध्ये सुद्धा हे आदिशक्तीचं तत्व भरून राहिलेलं आहेच की। तर मग निसर्गातल्या या स्त्री तत्वाला आज शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात। अशी कोणती कोणती स्त्री तत्व निसर्गातली तुम्हाला जाणवतात की जी खूप प्रबळ आहेत? एखाद्या स्त्री इतकी, एखाद्या देवीच्या प्रतिमे इतकीच ती प्रबळ आहेत, त्यांच्याबद्दल बोलूया। थोडासा विचार करावा लागेल आपल्याला, काही ना काही आपल्याला स्त्रीतत्व अशी पटकन समोर येतात, पण ती दोन तीन झाल्यानंतर मग काय असा प्रश्न पडणार असेल, तर बोलूया त्याबद्दल। नेमकं कशाबद्दल बोलणार आहोत अधिक उलगडणार आहे मी, पण तत्पूर्वी आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकूया।

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे।
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची।
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची।
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची।

निसर्गातलं स्त्री तत्व शोधत आहोत आपण आज एफ एम रेनबोवर 107.1 MHz. आणि तुम्ही सुद्धा सांगत आहातच आम्हाला कोणतं कोणतं स्त्री तत्व निसर्गातलं तुम्हाला भावतं, तुम्हाला महत्वपूर्ण वाटतं. नीलांबरी कुलकर्णी, त्यानंतर चित्रा कर्वे, आत्माराम खराडे, विनय ओक, त्यानंतर श्रीपाद जोशी, त्याचप्रमाणे शिंदे यांनी आपल्याला वेगवेगळ्या या स्त्री रूपांबद्दल सांगितलेलं आहे. आणि ज्या स्त्री रूपाचा उल्लेख चित्रा कर्वे यांनी केलेला आहे, आत्माराम खराडे यांनी सुद्धा केलेला आहे, तर तेच स्त्री तत्व निसर्गातलं नदीचं. आपल्याकडे पुराणामध्ये नदीला माता, दैवी शक्ती असं मानलेलं आहे. अर्थात त्याच्यामागची कारणं अशी होती की जेव्हा विज्ञान होतं पण बऱ्याचपैकी आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांबद्दल माणसाला कल्पना नव्हती किंवा त्याला नेमकं काय चाललंय हे सगळं हे कळत नव्हतं. त्या काळात त्याने निसर्गातल्या वेगवेगळ्या शक्तींना दैवत मानलं आणि त्यांची पूजा केली. नदी जी बारामाही इतर वेळेला व्यवस्थित वाहत असते पण पावसाळ्यात काहीतरी असं प्रचंड उग्र रूप वगैरे धारण करते तर घाबरला असेल माणूस आदिम काळातला की हे काय आहे, हे कसलं रूप आहे तिचं. मग त्याने तिला माता म्हणून, एक निसर्गातलं स्त्री तत्व म्हणून तिची पूजा करायला सुरुवात केली. आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत, म्हणजे गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, अनेक नद्या आहेत की ज्यांचा आपण म्हणजे सकाळी आपल्याकडे जे श्लोक आहेत किंवा जे मंत्र म्हटले जातात त्याच्यात सुद्धा या नद्यांचा उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो. पुराणातल्या अनेक कथांमध्ये नदी ही सुंदर स्त्री किंवा देवीच्या रूपामध्ये दाखवली जाते. मग त्या नदीला स्वतःचं वाहन असतं, तिची स्वतःचे तिचे दागिने असतात, तिची शस्त्र असतात. म्हणजे आता जर गंगा नदी आपण घेतली तर गंगा नदीचं देवी रूप जे आहे तर मकर, मगर हे तिचं वाहन आहे. किंवा यमुना नदी, तिला जेव्हा स्त्री रूपामध्ये दाखवलेलं आहे तेव्हा तिचं वाहन कासव आहे. अनेक नद्यांचा उगम हा देवांच्या कृपेने झाल्याचं वगैरे आपल्याकडे सांगितलं जातं. म्हणजे आपल्याकडे यमुना नदी ही ब्रह्मदेवाची पुत्री मानली जाते, गंगा प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या कृपेने पृथ्वीवर अवतरली असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे या नदीला आपण मातेच्या रूपामध्ये पूजतो. त्यामुळे कुसुमाग्रज म्हणतात, नदी बाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदी बाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी. नदी माय जल साऱ्या तान्हेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. श्रावणात आषाढात येतो तिला पूर, पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांब त्याला पराजय जय चाल त्याला. कुसुमाग्रजांची ही कविता, नदीचं इतकं सुंदर रूप आणि त्यातनंही तिचं ते स्त्री तत्व काय काय सांगतं आपल्याला ह्याचं इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे. तर त्यामुळे नदीबाईंचा विसर आपल्याला पडूच शकत नाही, कारण ही संस्कृती अशी आहे जिथे गंगेला यमुनेला आई मानलं जातं. तर या तत्वाबद्दल बोललो, आता पुढच्या तत्वाकडे वळण्याआधी हे खूप सुंदर असं गीत आपण यानंतर ऐकूया.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
5: निसर्गातलं स्त्री तत्व शोधत असताना बऱ्याच श्रोत्यांचे आपल्याला फोन आहेत। प्रमोद जोशी म्हणतायत की पूर्वी जसं स्त्रियांचं शांत सोज्वळ रूप दिसायचं ते आताच्या काळात दिसत नाही, स्त्री आणि नदी या दोघांचंही। रवींद्र कुडाळकर यांनी विजेचा उल्लेख केलाय, देवराम म्हात्रे यांनी सुद्धा वीज जिला क्षणप्रभा असं म्हटलं जातं। काय सुंदर शब्द आहे ना, क्षणात जिची प्रभा आपल्याला दिसते ती क्षणप्रभा अर्थात वीज। अजिंक्य खामकर यांनी असं आपल्याला मेसेज करून कळवलेलं आहे की जिकडे जिवंतपणा आहे, प्रजनन क्षमता आहे, त्या सगळ्याच गोष्टी आपण स्त्री रूपात बघतो, जसं की नदी आहे आणि आपलं पोट भरणारी माती आहे, चराचरातल्या लोकांना जीवन देणारी धरणी माता म्हणजे पृथ्वी आहे, आणि पृथ्वीच्या जिवंतपणामुळेच ती असलेली आकाशगंगा आहे। त्यांनी फक्त निसर्गापुरतं हे ठेवलेलं नाही आहे, ते म्हणतात की जसं आपल्याला आपलं शहर ते सुद्धा एक आईच्याच रूपात आपण बघतो ना, आपली मुंबापुरी, तर त्यामध्ये प्रवास करतानाही आपलं ज्यांच्याशिवाय पानही हलत नाही अशी लोकल मेट्रो, ती मेट्रो, ती बस, ती रेल्वे, ह्या सगळ्याच आपल्यासाठी स्त्री रूपामध्ये आपल्या सेवेत हजर असतात असं म्हणायला हरकत नाही। अगदी खरं आहे, आपल्याला जयंत बर्वे यांनी फूल आणि कळी स्त्री तत्व त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे। धरणी मातेबद्दल बोलत असताना आपण धरणी माय हा शब्द वापरतो, आणि पृथ्वी म्हणत असताना किंवा धरणी म्हणत असताना मातीला काळी आई असं आपण म्हणतो, तर त्यामुळे ती आई म्हणताना ती तिच्यामध्ये सगळी स्त्री तत्वातली वैशिष्ट्ये आहेत। किंबहुना आजचा आपण हा जो नवरात्रीचा दिवस साजरा करत आहोत आणि त्या स्त्री तत्वाची आपण पूजा अर्चा करत आहोत, तर त्याच्यामागचा जर मूळ भाग आपण बघितला, मूळ त्याच्यामागचा हेतू जर आपण बघितला, तर तो सुद्धा अगदी अशाच गोष्टींनी ओतप्रोत भरलेला आहे। म्हणजे बघा, एकेकाळी आपल्याकडे सगळ्याच आपल्या आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक गोष्टी या कृषीप्रधान संस्कृतीशी जोडलेल्या होत्या, आणि आजचा हा नवरात्रीचा दिवससुद्धा कृषी लोकोत्सव आहे। म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एका परडीत आपल्या शिवारातली वावराची माती टाकून त्यात विविध प्रकारचं धान्य टाकण्याची प्रथा आपल्याकडे असते, त्यावर घट ठेवून त्यात पाणी भरलं जातं, मग 9 दिवसात धान्याचे अंकुर मोठे होतात, आणि दसऱ्याच्या दिवशी हा तुरा देवाला वाहिला जातो, हा धान्याचा तुरा, किंवा टोपीवर, पागोट्यावर तो अभिमानाने अडकवला जातो। यामागची ही सगळी जर कृती आपण बघितली तर त्याच्यामागची कृषी प्रक्रिया इतकी स्पष्ट आहे की घटाच्या खाली ठेवलेली परडी हे एक शेत असतं, बरं का? आपल्या मातीची परीक्षा घेण्यासाठी आपल्याच शिवारातली वावरातली माती, जिला वावरी असं म्हटलं जातं, ती त्याच्यात टाकली जाते। नांगराच्या फाळानं जमीन नांगरल्यानंतर जसे फराट तयार होतात ना, तसं त्या परडीतल्या मातीवर उभ्या आडव्या 9 रेघा आपण मारतो. प्रत्येक रेषेवर एक, याप्रमाणे 9 रेघांवर 9 प्रकारचं धान्य टाकलं जातं आणि या पेरलेल्या धान्याला घटातल्या पाण्याने ओलावा मिळतो. मग हे जे कृत्रिम शेत छोटंसं या नवरात्रीत आपण तयार केलंय बरं का, तर त्याच्याभोवती हवा खेळती राहावी म्हणून काय केलं जातं, सतत दिवा लावला जातो. या दिव्याच्या उष्णतेने हवा विरळ होऊन वर जाते आणि त्या हवेची जागा बाहेरची शुद्ध हवा घेते. बरं, हे जे हा जो काही तेलाचा दिवा आहे, आजूबाजूचे जंतू त्या उष्णतेने मरून जातात. असं सगळं काळजीपूर्वक 9 दिवस केल्यावर कोणतं धान्य सकस रूपात उगवलं हे पाहून मग पुढच्या वर्षी आपल्या शिवारात कोणतं धान्य चांगलं येऊ शकतं याचा अंदाज घेतला जात असायचा. त्यामुळे नवरात्र, घटस्थापना हा पूर्णपणे हा धरणी मातेचा उत्सव आहे. तिच्या प्रजनन क्षमतेचा अंदाज येण्यासाठी ही सगळी घटस्थापना केली जायची आणि आपली शिवारातली माती, आपलं धान्याचं बी, येणारं पीक पाणी याचा अंदाज घेणारी, असं आपण काय म्हणूया तिला, छोटी कृषी प्रयोगशाळा म्हणून ह्या नवरात्राकडे खरं तर बघणं हे अपेक्षित आहे. अर्थात आता हा सगळा कृषी संदर्भ लोप पावलाय आणि आपण धार्मिक क्रियाविधी म्हणूनच या घटस्थापनेकडे पाहतो. पण म्हणजेच काय, तर हा नवरात्र म्हणजे तिचा, त्या धरणी मातेचा, त्या पृथ्वीचा, त्या काळ्या आईचा उत्सव आहे, एवढं नक्की.

नक्कीच हा देव अजब गारुडीच आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने ह्या सगळ्या निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला इतक्या कमाल असतात, कमाल वाटतात. आणि याच्यामध्ये मग आपण आज निसर्गातलं स्त्रीतत्व शोधत आहोत. पुन्हा एकदा निसर्गातलं, तुम्ही रॅन्डम सगळ्याच वस्तूंच्या म्हणजे त्या स्त्रीलिंगी सगळ्याच वस्तू सांगत आहात, आपण निसर्गातलं स्त्री तत्व शोधतोय. आपल्याला दीपा पालकर यांनी कळी, फूल फुलाची कळी तिच्याबद्दल सांगितलंय. रवींद्र कुडाळकर यांनी खूप सुंदर वेगळा एक अतिशय मेसेज केलाय, आपल्याकडच्या पौर्णिमा आणि अमावस्या तर त्या सुद्धा एक रात्र, ही सुद्धा पुन्हा ती रात्र, त्यामुळे तेही एक स्त्रीतत्वच म्हटलं. तर त्याच्यात सुद्धा पौर्णिमा आणि अमावस्या, आणि अगदीच आपण थोडंसं काव्यात्मक बोलायला गेलो तर स्त्रियांच्या सुद्धा वर्तनामध्ये कधी पौर्णिमा कधी अमावस्या असं तिचं रूप असतंच. की विवेक नेवाळकर यांनी आपल्याला धान्य अथवा पृथ्वी सृजन पोषण करणारं स्त्रीतत्व तर त्याबद्दल कळवलेलं आहे. योगेश महाजन यांनी सुद्धा आपल्याला पृथ्वी या स्त्रीतत्वाबद्दल कळवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यश शिंदे यांनी सुद्धा पृथ्वी आणि आई असं कळवलेलं आहे. कमलाकांत जाधव यांनी स्त्रीतत्व रूप निसर्गातलं विजेबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या मेसेजेसमधनं वेगवेगळी निसर्गातली स्त्रीतत्व आपल्याकडे येत आहेत, उलगडत आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष स्त्रीच्या बाबत आणि निसर्गाच्या बाबतही समान धागा आपल्याला दिसतो. तो म्हणजे की ती शांत असते तर त्यावेळेला ती शांता दुर्गा असते, आणि नंतर मग जेव्हा ती चिडते तेव्हा ती दुर्गावतार धारण करते, ती रणचंडिका होते, ती काली होते. निसर्गात सुद्धा जेवढी स्त्री तत्व आहेत, नदी म्हणा किंवा धरतीचा म्हणजे भूकंपासारखी गोष्ट होणं, धरती माता रागावलेली तिचं ती रूप आपण अनुभवतो, वीज म्हणा कारण विजा कडाडतात पण कधीतरी कोसळते ती मग संतापून, तर ही सगळी तत्व आपल्याला स्त्रीच्या सगळ्या गुणांशी किंवा स्त्रीच्या सगळ्या स्वभावाशी खूप जोडलेली वगैरे दिसून येतात. बरं, यानंतर जे स्त्रीतत्व ज्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलंय, फुलाचं रूप आधीचं कळी. आपल्याकडे ना खूप सुंदर सुंदर कथा निसर्गाच्या संदर्भात लिहिल्या गेलेल्या आहेत. एक कथा अरविंद गोखले यांची मला आठवते आणि त्या कथेमध्ये वेल, एक आपल्या परसदारात वाढणारी वेल, त्या वेलीच्या आणि कळ्यांच्या अँगलमधनं ती संपूर्ण कथा उलगडते. मग ती वेल एक आपल्यासाठी हळूहळू स्त्रीच बनून जाते. खूप सुंदर कथा आहे, मला नाव पटकन तिचं आठवत नाही, कोणाला आठवत असेल तर पटकन सांगा आम्हाला. आणि त्या कथेमध्ये ती वेल परसदारातनं सगळ्या घराकडे कशी पाहते, मग तिला कसा कंटाळा येतो, मग तिला कसा काही काही गोष्टींचा त्रास होतो, मग ती कशी पाण्यासाठी आसुसलेली असते, असं सगळं स्त्री रूपामध्ये ते वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचीच अरविंद गोखलेंचीच एक कथा आहे के, या कथेचं नाव मला आठवतंय. ती संपूर्ण कथा म्हणजे कोकिळ कोकिळा. तर त्या कोकिळेच्या नजरेतनं ते तो जो सगळा भाग आहे की ती दुसऱ्याच्या म्हणजे कावळ्याच्या घरट्यामध्ये अंड घालते, तर त्याचा तिला एक बाई म्हणून किती त्रास होत असेल या अँगलने ती कथा लिहिलेली आहे. कमाल आहे की म्हणजे कुठल्याही म्हणजे हा निसर्ग नियम आहे की कोकिळ पक्षी सगळ्यांना त्या कावळ्यांना गुंगारा देतो आणि मग त्याच्या घरट्यामध्ये जाऊन ती कोकिळ अंड घालते वगैरे वगैरे, तर तिला स्त्री म्हणून या गोष्टीचा किती त्रास होत असेल ह्याचा विचार करून केलेला आहे अरविंद गोखलेंच्या या दोन्ही कथा आहेत. तर निसर्गातलं हे स्त्रीतत्व उलगडून पाहत आहोत आपण आज FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: आणि इतकं छान वाटतं ना ज्यावेळेला आपण असा सहज एखादा प्रश्न करतो आणि लगेच काहीच क्षणांमध्ये त्या प्रश्नाचं ताबडतोब उत्तर श्रोत्यांकडनं येतं. मला त्या कथेचं नाव आठवत नव्हतं, पण विनय जोग यांनी आपल्याला ताबडतोब मेसेज करून त्या कथेचं नाव कळवलेलं आहे, वहिनींची वेल. अगदी बरोबर. आणि त्या वहिनींच्या वेलीच्या नजरेतनं दिसणारं सगळं कथानक. वा, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. याशिवाय आपल्याला अनेक स्त्री रूपं निसर्गातली आलेली आहेत. विद्या सप्रे यांनी आपल्याला ज्या रूपाबद्दल सांगितलेलं आहे, आपल्याकडे अनेक कवींना या रूपाला शब्दबद्ध करण्याचा मोह आवरलेला दिसत नाही. म्हणजे बालकवींनी तर ज्या निसर्ग कविता रचलेल्या आहेत, म्हणजे साधं एक किती साधी गोष्ट की एका कळीचं फुलात रूपांतर होणं, पण त्यालासुद्धा फुलराणी या कवितेच्या माध्यमातनं बालकवींनी किती सुंदर, म्हणजे लग्नच लावलं तिचं अगदी, आणि ते इतकं गोड स्वरूपामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. तर बालकवींनी अनेक अशाच गोष्टींना स्त्री रूपामध्ये व्यक्त करताना तारकांचे गाणे सारखी कविता आपल्याला आठवायला लागते. आणि मग त्या सगळ्या तारका, म्हणजे कित्येकदा ती कविता वाचल्यानंतर आपण खरं तर त्या आकाशातल्या ताऱ्यांकडे बघितलेलंही नसतं, पण त्या तारकांचं गाणं ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्याला खरंच असं वाटायला लागतं की ह्या संध्याकाळी शाळा वगैरे आटपून घरी दप्तर टाकून खेळायला आलेल्या सगळ्या मुलीच आहेत की काय. म्हणजे कुणी नाही ग कुणी नाही, आम्हाला पाहत बाई असं म्हणत या तारकांचं आकाशामध्ये येणं, तर त्यामुळे ते स्त्रीतत्व सुद्धा विद्या सप्रे यांनी चंद्रिका आणि चांदणी यांची आठवण आपल्याला करून दिली, तर त्याच्यातनं आठवलेलं आहे. अर्चना मुकादम, तुम्ही सांगितलेलं स्त्रीतत्व अगदी बरोबर. ती लाट समुद्राची, ती लाट, पण ती लाट जेव्हा अशी शांतपणे पुढे पाठी येत असते आपल्याला आवडते भारी, आणि तिचीच जेव्हा सुनामी होते बापरे. तर त्यामुळे स्त्रीचा जो स्वभाव आहे ना, कधी शांत कधी दुर्गा, तर तोच आपल्याला निसर्गातल्या या सगळ्या तत्वांना इतका चपखल लागू असलेला दिसतो. इतरही काही स्त्री तत्व आपल्याकडे आलेली आहेत निसर्गातली, त्यांच्याकडे वळण्याआधी एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया. FM रेनबोवर 107.1 MHz.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे.

0: कांचे उपचार तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
3: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते, आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध

आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना आपल्याला अनेक सारी स्त्री तत्व निसर्गातली आलेली आहेत. प्राजक्ता देव यांनी तुळशी मातेबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर विनायक सानप यांनी गोमातेचा उल्लेख केलेला आहे. दिगंबर पाटील यांनी सुद्धा गोमातेचा उल्लेख केलेला आहे. मनीषा पाटील यांनी वाऱ्याची ती झुळूक, आणि ती वाऱ्याची झुळूक जेव्हा उग्र होते तेव्हाच वादळात तिचं रुपांतर होतं. अशोक शेंद्रे यांनी धरणी मातेबद्दल सांगितलंय. प्रांजल गुर्जर यांच्याकडे अनोख्या पद्धतीने नवरात्र साजरं केलं जातं, तर नवरात्राचा सण साजरा केला जातो त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. पूजा गोडबोले यांनी मुंगी आणि गोमातेबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. मीना वैद्य यांनी गंगा नदीवर त्यांनी केलेली कविता पाठवली आहे. किरण शिंपी यांनी राणी माशीबद्दल आपल्याला सांगितलंय. आणि पक्षिणी, निश्चितच या वेगवेगळ्या पक्षिणी की ज्या घरटं बांधतात, पिल्लं जन्माला घालतात, त्यांच्या चोचीत चारा भरवतात आणि त्यांना पंखांमध्ये बळ भरून त्यांना उडायलाही शिकवतात, तर त्या पक्षिणी सुद्धा निसर्गातलं एक खमकं स्त्री तत्व आहे. म्हणजे माझ्या दारात आत्ताच खिडकीमध्ये कोतवाल पक्ष्याच्या जोडप्याने त्यांचं घरटं केलेलं आहे. आणि मोठे पक्षी जेव्हा त्यांच्या पिल्लांना त्रास द्यायला येतात तेव्हा ते दोन्ही, हां म्हणजे तो आणि ती, त्यातली कोणती कळत नाही मला, पण नरमादी दोघं मिळून ज्या आवेशाने तुटून पडतात, शेवटी ती आई असते, नाही का. त्यानंतर श्रामराव श्रोत्री यांनी निसर्गातली ती पालवी, तिच्याबद्दल कळवलेला आहे. तर अपर्णा पटवर्धन यांनी चंदा राणीचा उल्लेख केलेला आहे. या व्यतिरिक्त अनेक श्रोत्यांनी आपल्याला कार्यक्रमासाठी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यासाठी मनापासून धन्यवाद. निसर्गातली ही तत्व, स्त्री तत्व पाहत असताना जाणवणारी एक गोष्ट अशी की माणूस म्हणून आपल्याला देवाने दोन हात दोन पाय बोट, त्याच्या जोडीला एक मेंदू जो पूर्णपणे अगदी छान काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बऱ्याचदा प्राण्यांना त्यांची स्वतःची एक भाषा असते, पण ज्या पद्धतीने माणूस बऱ्याच साऱ्या गोष्टी करू शकतो तर त्या अवगत नाही आहेत निसर्गातल्या अनेक गोष्टींना. पण तरीसुद्धा ते स्त्रीतत्व ज्या प्रखरतेने, ज्या प्रबळपणे कार्य करताना दिसतं, मग एखादी सिंहीण असेल, एखादी वाघीण असेल, की जी कुटुंबाला सांभाळताना दिसते, तिकडे स्त्री सत्ताक पद्धती आपल्याला दिसून येते, तर त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग तो भेदाभेद जो आहे ना माणूस आणि निसर्गातला, तो पूर्णपणे लयाला जातो आणि आपण सगळेजण एक होऊन जातो त्या स्त्री तत्वामधनं. म्हणजे मला माझ्यामध्ये आणि त्या पक्षिणीमध्ये बरंच साम्य दिसायला लागतं, मला माझ्यात आणि त्या नदीत साम्य दिसायला लागतं, आणि तेच शोधण्याचा प्रयत्न छोटासा या आपल्या पूर्वार्धात आपण केला. अपेक्षा आहे तुम्हाला आजचा कार्यक्रम आवडला असेल. असेल तर नक्की कळवा मेसेजेसच्या माध्यमातनं. आता मात्र पूर्वार्धापुरतं इतकंच थांबतोय आपण, आणि उत्तरार्ध घेऊन काहीच क्षणांमध्ये असेल मी आपल्यासोबत याच वाहिनीवर, FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ वन मोर काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल स्टार्ट रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकंती खास स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे।
3: एकशे सातांश एक मेगाहर्ट्ज FM रेनबो प्रसारण सेवा आणि रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मी रश्मी वारंग नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आपली दैनंदिन मालिका सुभाषित गुंजनम याच्या आजच्या भागाकडे। या भागाचं लेखन आणि निवेदन केलं आहे इंद्रजित दुडिले यांनी।

आजचा दिवस आदिशक्ती दुर्गा माता आणि स्त्री शक्तीला नमन करण्याचा पवित्र दिवस आहे. या निमित्ताने देवीचे स्वरूप सांगणारा अत्यंत सुंदर श्लोक आपण पाहूया. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, म्हणजे जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने विराजमान आहे त्या देवीला आमचे वारंवार नमन असो. इथे देवीचे स्वरूप केवळ मंदिरातील मूर्तीपुरते मर्यादित नाही, तर आपल्या प्रत्येकामध्ये जी ऊर्जा, धैर्य, आत्मविश्वास, कर्तृत्व आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आहे, त्या शक्तीमध्येही देवीचे दर्शन घडते. आई आपल्या कुटुंबासाठी दिवसभर परिश्रम करते, मुलांना संस्कार देते, तेथे आपल्याला मातृशक्ती दिसते. एक शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, त्यांना घडवतो, तिथेही शक्तीचेच रूप आहे. एखादी व्यक्ती संकटातही हार न मानता धैर्याने पुढे जाते, तेथेही दुर्गा शक्ती प्रकट झालेली असतेच. दुर्गा मातेच्या हातातील विविध शस्त्रे आपल्याला एक सुंदर संदेश देतात. अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी शक्ती हवी, अडचणींवर मात करण्यासाठी धैर्य हवे आणि योग्य अयोग्य ओळखण्यासाठी विवेक हवा. म्हणून नवरात्र किंवा देवीची उपासना ही केवळ पूजा आणि उत्सव नसून आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करण्याची प्रेरणा आहे. आजच्या काळात विशेषतः मुलींनी आणि महिलांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून स्वतःची शक्ती ओळखणे आवश्यक आहे आणि समाजातील प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान करणे हीच खऱ्या अर्थाने आदिशक्तीची पूजा आहे. या श्लोकातील नमस्तस्यै हा शब्द 3 वेळा येतो. त्यातून देवीच्या शक्तीला मन, वचन आणि कर्माने नमन करण्याची भावना व्यक्त होते. चला आज आपण एक संकल्प करूया. भीतीवर धैर्याने मात करू, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू, स्त्रीचा सन्मान करू आणि आपल्या अंतर्मनातील शक्तीला जागृत करू. कारण दुर्गा म्हणजे केवळ संकटाचा नाश करणारी देवी नव्हे, दुर्गा म्हणजे संकटावर मात करण्याची आपल्या अंतर्मनातील शक्ती. याच भक्तिभावाने आजचा श्लोक पुन्हा एकदा

0: यानंतर आता ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. आणि या बातमीपत्रानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर. आजपासून 9 दिवसांसाठी आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत 7:20 अर्थात प्रादेशिक बातमीपत्रानंतर आपण त्वम ही दुर्गा या मालिकेत भेटणार आहोत, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या दुर्गा त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. आजचं क्षेत्र असणार आहे विज्ञान. त्याशिवाय आपल्या FM गोल्ड वाहिनीवर सुद्धा दररोज नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याचा दिवस सकाळी अकरा वाजता हॅशटॅग नवदुर्गा हा नवरात्री विशेष कार्यक्रम असणार आहे. अत्यंत प्रेरणादायी स्त्री.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्यावेळी अग्रवाल बोलत होते. पथकाने बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावाची पाहणी करून पाणीसाठा आणि शहरासह परिसरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला. सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत, दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी, पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या पथकानं सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आळणी आणि एडशी शिवारातील शेतपिकांची तर यवतमाळ इथं पथकाने कीट कापरा येथील गौरक्षण संस्थेला भेट देऊन चारा उपलब्धतेची माहिती घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान सुरू होत असून या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात देवीचा जयघोष करत कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना होत आहे. सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतुशृंगी मंदिर आणि सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरासह राज्यात इतरत्र देवीच्या मंदिरांमध्ये देखील आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घराघरात देखील आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाशी या यात्रेची सांगड घालून जनजागृती केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया स्वच्छ भारत या अभियानाविषयी।
1: स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2014 मध्ये झाली। या अभियानामुळे स्वच्छता ही एक देशव्यापी लोकचळवळ बनली। या अभियानांतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालय बांधण्यात आली। या अभियानाचा परिणाम केवळ शौचालयांच्या बांधकामापुरता मर्यादित राहिला नाही। 2024 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये शौचालयांची संख्या जास्त होती तिथे अर्भक मृत्यूदर आणि 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर कमी असल्याचे आढळले। स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धेची जोड मिळाली। देशातील शहरं आणि गावांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यातील नागरिकांचा सहभाग यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली। ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। त्यानंतर देशातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले। त्यातूनच स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त।

0: आंदोलन स्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणांहून जवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. जंतर मंतर बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून निमलष्करी दलाच्या जवानांसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात देखील काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यात देखील काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र तरीही लाल महाल परिसरात जमलेल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. एसएम जोशी पूल आणि नवी पेठ परिसर आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनले आहेत. सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानं 3 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपोषण मागे घेतलं. मात्र इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांसाठीचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी उद्यापर्यंत अंतिम मुदत आहे. नवमतदारांसह यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आजही विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात देखील उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, वन मोर कम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल स्टार्ट, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो वर. प्रादेशिक बातमीपत्रानंतर आपण भेटत आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
2: नमस्कार श्रोतेहो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबो।
3: 107.1 MHz आणि आपण FM रेनबो वर, जसं मी आपल्याला म्हटलं की आज नवरात्रीचा हा पहिला दिवस, आजपासून आपण सुरू करत आहोत मालिका त्वम ही दुर्गा आणि विविध क्षेत्रातल्या दुर्गा, त्यांचं आयुष्य, त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण बोलणार आहोत। आज जे क्षेत्र आपण निवडलं आहे ते आहे विज्ञान। विज्ञान क्षेत्रामध्ये तर अनेक जणी आहेत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने विज्ञान क्षेत्रामध्ये खूप काहीतरी नव्या वाटा चोखाल्या। त्यातल्या काहींबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्यातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर रोहिणी गोडबोले। उच्च ऊर्जा भौतिक शास्त्र, ज्याला कण भौतिक शास्त्र असं पण म्हणतात, या विषयातल्या त्या संशोधक होत्या। विश्व ज्या मूलभूत कणांपासून बनलेलं आहे त्यांचा अभ्यास त्या करत आणि अमेरिकेतल्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क स्टोनी ब्रुक इथून त्यांनी PhD मिळवली। युरोपमधल्या त्यांच्या पदव्युत्तर संशोधनाच्या ज्या काही संधी होत्या त्या नाकारून त्यांनी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत पदव्युत्तर संशोधक म्हणून काम करणं पसंत केलं। अणूमधल्या मूलभूत कणांचं खरं स्वरूप उलगडण्यासाठी जी प्रयोगांची रचना करणं होतं ती रचना हा त्यांच्या कामाचा गाभा होता। आणि जगातले विविध आंतरराष्ट्रीय जे काही पार्टिकल कोलायडर आहेत, तर प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना त्या प्रायोगिक निष्कर्षांचं निरीक्षण, अभ्यास आणि अंदाज वर्तवण्याचं काम त्यांनी केलेलं दिसून येतं। त्यामुळे डॉक्टर रोहिणी गोडबोले यासुद्धा विज्ञान क्षेत्रातल्या दुर्गा ठरलेल्या दिसतात। आणखीन एका व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतंय आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर कमल रणदिवे। भारतातल्या कर्करोग संशोधनाच्या अग्रणी म्हणून आपण डॉक्टर कमल रणदिवे यांना पाहतो। ज्या काळात भारतातल्या अनेक मुलींचं लहान वयातच लग्न व्हायचं आणि उच्च शिक्षणाच्या संधी मर्यादित व्हायच्या, त्या ठिकाणी पुण्यातल्या एका तरुण मुलीला तिच्या वडिलांनी मोठी स्वप्न पाहण्यासाठी, स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि ती मुलगी म्हणजे कमल रणदिवे। त्या भारतातल्या अग्रणी जैव वैद्यकीय शास्त्रज्ञ होत्या। त्यांनी देशात कर्करोग संशोधन आणि उती संवर्धन, टिश्यू कल्चर याच्या अभ्यासाचा पाया घातल्या। अगदी मोजक्याच स्त्रिया वैज्ञानिक कारकीर्द निवडायच्यात त्या काळात कमल रणदिवे यांनी शास्त्रज्ञ बनण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात संशोधक म्हणून त्या रुजू झाल्या। तिथे प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर V.R. खानोलकर यांनी त्यांची वैज्ञानिक गुणवत्ता ओळखली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कोशिका शास्त्र या विषयात मुंबई विद्यापीठातनं PhD डॉक्टर कमल रणदिवे यांनी प्राप्त केली। पुढे मग अमेरिकेत जाऊन त्यांनी संशोधन केलं, पण 1960 सुरुवातीच्या काळामध्ये भारतात अमेरिकेतनं आल्यानंतर त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य कर्करोग संशोधनासाठी वाहिलं आणि भारताच्या कर्करोग संशोधन केंद्रात देशातली पहिली उती संवर्धन टिश्यू कल्चर प्रयोगशाळा स्थापन करण्याचं काम डॉक्टर रणदिवे यांनी केलं आणि त्यांनी तरुणांना सुद्धा उती संवर्धन तंत्राचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे ह्या दोन व्यक्तिमत्वांबद्दल डॉक्टर रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर कमल रणदिवे यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं, कारण त्या आहे विज्ञान क्षेत्रातल्या दुर्गा. आपण अशाच आणखीन काही दुर्गांबद्दल बोलणार आहोत. तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम, एक छानसं गाणं त्यानंतर आपल्यासाठी.
4: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आणि अशा अनवट वाटा चोखाळत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दुर्गा ज्या ठरल्या त्यांनाच नमन करत आहोत आपण एफ एम रेनबोवर 107.1 MHz त्वम ही दुर्गा या आपल्या विशेष मालिकेमध्ये. विज्ञान क्षेत्रातल्या दुर्गांबद्दल बोलत असताना आपल्या 8व्या वाढदिवशी ज्या मुलीला वडिलांनी हिऱ्याची अंगठी भेट दिली पण त्या मुलीने ती अंगठी परत करून त्याऐवजी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखा ज्ञानकोश मागितला, ती मुलगी भविष्यामध्ये जिने आपलं पूर्ण कारकीर्द जिने आपली भौतिकशास्त्र आणि हवामानशास्त्र या विषयात घडवली अशी ही मुलगी डॉक्टर ॲना मणी. त्यांना विज्ञानाची प्रचंड आवड होती आणि त्याप्रमाणेच भौतिकशास्त्र हवामानशास्त्र या विषयाचा त्यांनी विशेष अभ्यास केला आणि पुढे हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठीची महत्त्वाची वैज्ञानिक उपकरणं डॉक्टर ॲना मणी यांनी विकसित केली. ओझोन, सौर विकिरण म्हणजे सोलार रेडिएशन, पवन ऊर्जा, विंड एनर्जी यांच्या अभ्यासामध्ये डॉक्टर ॲना मणी यांचं अत्यंत मोलाचं असं योगदान होतं आणि भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक या पदावरून त्यानंतर निवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांचाही विज्ञानातली दुर्गा म्हणून उल्लेख आवर्जून करावासा वाटतोय. अजून एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं आहे, त्या आहेत डॉक्टर असीमा चॅटर्जी. भारतातलं जे काही औषधी रसायनशास्त्र हा जो विषय आहे ज्याच्यात अगदी मोजक्याच मुली ज्या विषयामध्ये शिक्षण घेतात किंवा घेत असत अशा काळामध्ये असीमा चॅटर्जी यांनी रसायनशास्त्राबद्दलच्या आपल्या आवडीचा पाठपुरावा करायचं ठरवलं आणि त्या भारतातल्या अग्रणी औषधी रसायनशास्त्रज्ञ बनल्या. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. वनस्पतीपासून बनवल्या जाणाऱ्या औषधांवर त्यांचं संशोधन होतं आणि मग पुढे अपस्मार म्हणजे एपिलेप्सी आणि हिवताप म्हणजे मलेरिया यासारख्या आजारांवरच्या उपचारांमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्या प्रगत संशोधनासाठी अमेरिका, स्वित्झर्लंड इथंसुद्धा गेल्या होत्या आणि ज्या वनस्पती जिथे त्या वनस्पतींमध्ये जी काही औषधी रसायनं आढळतात त्याचा अभ्यास करण्याच्या आधुनिक पद्धती त्या अमेरिकेत आणि स्वित्झर्लंडमध्ये शिकल्या आणि त्यानंतर हे ज्ञान माझ्या देशासाठी मी वापरायला हवं या भावनेतून त्या भारतात परत आल्या आणि पूर्ण आयुष्य त्यांनी औषधी रसायनशास्त्राला वाहून घेतलं. एक भक्कम संशोधन परंपरा या क्षेत्रात त्यांनी उभी केली आणि पुढे अनेक तरुण प्राध्यापकांना, शास्त्रज्ञांना त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलं. तर असं हे व्यक्तिमत्व डॉक्टर असीमा चॅटर्जी. आज आपण विज्ञान क्षेत्रातल्या दुर्गांबद्दल जाणून घेतोय आणि पुढचे आपले सगळे दिवस नवरात्रीचे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दुर्गा आपल्यासमोर येत राहतील एफ एम रेनबोवर 107.1 MHz.

डॉक्टर ऋतु करिधाल श्रीवास्तव भारताची रॉकेट वुमन म्हणून त्यांना ओळखलं जातं. मंगलयान या मोहिमेमध्ये त्यांनी उपसंचालक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर डॉक्टर गगनदीप कंग या बालरोग आणि संसर्गजन्य आजार संशोधनामधल्या आघाडीच्या शास्त्रज्ञ आहेत आणि भारताची जी स्वदेशी रोटावाक जी लस आहे त्याच्या विकासामध्ये डॉक्टर गगनदीप कंग यांची खूप महत्वाची भूमिका होती. रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडल्या जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या दिसतात. त्यानंतर डॉक्टर टेसी थॉमस DRDO मध्ये अत्यंत महत्वाचं योगदान देणाऱ्या मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस यांचाही उल्लेख करावासा वाटतोय, कारण अग्नी 4 आणि अग्नी 5 या क्षेपणास्त्र प्रणाली विकसनामध्ये त्यांचं खूप महत्वाचं योगदान आहे. 2018 ते एप्रिल 2023 या काळात त्यांनी DRDOच्या महानिदेशक पदाची धुरा सांभाळली. आणि चौथ्या आहेत नंदिनी हरिनाथ की ज्यांनी इस्रोच्या ज्येष्ठ वैज्ञानिक त्या आहेतच, पण मंगळयान मोहिमेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आणि डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. या सगळ्या विज्ञानातल्या दुर्गांना एक कडक सलाम करत एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या दैनंदिन मालिकेकडे आपण वळणारच आहोत. त्वम ही दुर्गा त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दुर्गांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत राहूया FM रेनबोवर 107.1 MHz वर नवरात्री विशेष कार्यक्रमात.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: ब्रिटिश काळात पालखीचा प्रवास पहिल्यांदा सुरू झाला तो बंगाल प्रांतात. 18व्या शतकापासून बंगाल प्रांतात पालखीचा प्रवास लोकप्रिय होता. इतका की पुढच्या काळात नवीन रस्ते झाले, विश्रांतीची सोय झाली, आगगाडी धावू लागली, तरी पालखीला त्यांनी तिलांजली दिली नाही. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या

0: काळापर्यंत तिथे पालखी वापरात होतीच. बंगाल नंतर पालखीने प्रवेश केला तो तेव्हाच्या मद्रास प्रांतात आणि नंतर ती मुंबई प्रांतात प्रवेश करती झाली. मुंबई शहरात अगदी 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत पालखी वापरात होती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत रेल्वे अवतरली आणि मग मुंबईतल्या प्रवासाची पद्धतच बदलली. मुंबईकरांनी आपल्या पायांना चाकं लावून घेतली, घड्याळ्याच्या काट्यांनी जखडलेली, वर्तुळातच फिरणारी.
1: 19व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत ब्रिटिश मुलकी आणि लष्करी अधिकारी सर्रास पालख्या वापरायचे. मजबूत अंगापिंडाच्या गोऱ्या साहेबांना किंवा त्यांच्या मड्डमांना आरामात बसता यावं या उद्देशानं त्या पालख्या आकारानं अधिक मोठ्या आणि वजनानं भारी केलेल्या असायच्या. पालखीतून जाणाऱ्या प्रवाशाला खुर्चीवर बसल्यासारखं बसता येत नाही. एकतर पाय लांब सोडून बसावं लागतं किंवा आडवं झोपावं लागतं. त्यामुळं पालखी जवळपास 6.5 फूट लांब आणि रुंदीला 3-1 फुटाची असायची. पालखीची आतली उंची साधारण 4-4.5 फूट असायची. आरामशीर प्रवासासाठी आतमध्ये मंशार गाद्या, उषा लोड, ब्लँकेट असायचे. डाव्या उजव्या बाजूंना उघडबंद करता येण्यासारखी शटर्स होती. ऋतुमानाप्रमाणे जाड अथवा पातळ पडदेही असायचे. प्रवासाच्या दरम्यान पालखीच्या आत हवा खेळती राहावी म्हणून मागं पुढं खिडक्याही होत्या. पैशांचं पाकिट, पाण्यासाठीचा थर्मास, पिशव्या अडकवण्यासाठी हुक्सही होते. आतल्या सवारीसह 2.5 किलोचा ऐवज खांद्यावरून वाहून नेता यावा म्हणून पालखीला मजबूत आणि लांब दांडे असायचे. 19व शतक उजाडताना मुंबईतल्या युरोपियन प्रवाशांनी आणि अधिकाऱ्यांनी बैलगाडी वापरणं जवळपास बंदच केलं होतं. त्यांची जागा पालख्यांनी घेतली होती. लालबाग, माझगाव, परळ या दूरवरच्या ठिकाणी राहणारे युरोपियन अधिकारी फोर्टातल्या ऑफिसात जाण्यासाठी पालखी वापरत असत. त्यांचा कित्ता देशी व्यापारी आणि धनिकांनीही गिरवायला सुरुवात केली होती. पालख्यांची मागणी मुंबईत वाढायला लागली होती.
0: तेव्हाची मुंबई होती ती फोर्ट मध्ये. राज्य कारभाराचं ठाणंही इथेच होतं. त्यामुळे सरकारी कार्यालय, बड्या व्यापाऱ्यांच्या पेढ्या, बँका, इन्शुरन्स कंपन्या, जहाज कंपन्यांची आणि इतर खासगी कार्यालय इत्यादींची गर्दी ही फोर्ट मध्येच होती. सरकारी अधिकारी, व्यापारी यांच्यापैकी अनेकांची निवासस्थानं फोर्ट मध्येच होती. पण काही व्यापारी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फोर्टच्या गर्दीतून बाहेर पडून दूरवरची मलबार हिल, भायखळा, माझगाव, परळ, चिंचपोकळी अशी ठिकाणं राहण्यासाठी जवळ केली होती. फोर्ट पासून लांब असलेल्या घरातून हॉर्निमन सर्कल किंवा मेडोज स्ट्रीट म्हणजेच आजच्या नागिंदास मास्टर रोड वरच्या आपल्या ऑफिसात येण्या जाण्यासाठी हे लोक पालख्यांचा वापर करायचे. आज दाराशी जशा मोटारी उभ्या असतात तशा या लोकांच्या घरी तेव्हा 1-2 पालख्या असायच्याच. काही जणांकडे भोई पगारावर होते तर काही लोक त्यांना रोजाच्या बोलीवर घ्यायचे. परळला गव्हर्नरांचं गव्हर्नमेंट हाऊस हे उन्हाळी निवासस्थान होत. उन्हाळ्याच्या दिवसात परळचं हवामान फोर्टपेक्षा थंड असे. या दिवसात दिवस मोठा असल्यामुळे गव्हर्नमेंट हाऊसच्या प्रांगणात उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांना येण्यासाठी प्रतिष्ठित लोक पालख्यांचा वापर करायचे.
1: आता जसे मुंबईत टॅक्सी रिक्षा स्टँड असतात तसे त्या काळी मुंबईत पालखी स्टँड असायचे. त्यातले अपोलो बंदर आणि हॉर्निमन सर्कल हे मुख्य स्टँड. अपोलो बंदरावरचा स्टँड इंग्लंड युरोपातून बोटीने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी होता. हॉर्निमन सर्कलवरच्या पालख्यांचा उपयोग मुख्यतः तिथल्या कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी बेलॉर्ड पियर किंवा कुलाबा मलबार हिलवर जाण्यासाठी करायचे. काळा घोडा पुतळ्यापाशीही एक स्टँड होता, तो चुकार प्रवाशांसाठी. या स्टँडचा उपयोग पालखीवाले पुतळ्याच्या पायथ्याशी बसून शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी करायचे. काळा घोडा पुतळ्याच्या संदर्भात पुढे ज्या अनेक दंतकथा प्रचलित झाल्या त्यांचं उगमस्थान हेच पालखीवाले होते. रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी व्हीटी स्टेशनापाशी म्हणजेच आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाशी एक स्टँड होता.
0: फोर्टच्या बाहेर भेंडी बाजार, परळ आणि माहीमलाही पालखी स्टँड होते. माहीमच्या लेडी जमशेदजी मार्गावरून माहीम बाजारातल्या स्टँडकडे जाण्याच्या रस्त्याचं नावही पालखी गल्ली होतं. भेंडी बाजारातल्या पायधुनी रोड म्हणजे आजच्या इब्राहिम मर्चंट मार्गानजीकच्या कांबेकर रस्त्याजवळ असलेल्या गल्लीचं नाव पालखी स्ट्रीट होतं. या दोन्ही ठिकाणी लग्न समारंभासाठी पालख्या भाड्यानं मिळायच्या. परळचा स्टँड बहुतेक पोयबावडीला होता. पोयबावडी म्हणजे परळच्या एफ साऊथ पालिका विभाग कार्यालयाचा नाका. आज हे सगळे पालखी स्टँड इतिहासात हरवून गेलेले आहेत.
1: त्या काळात मुंबईतल्या मुंबईत केला जाणारा पालखीचा प्रवासही सोपा नव्हता. सूर्यास्तानंतर पालख्यांना लुटण्याचे प्रकार मुंबईच्या वाटांवरही सर्रास घडायचे अशी काही उदाहरणं जुन्या पुस्तकातून वाचायला मिळतात. कॅप्टन हेंडरसन हा ब्रिटिश अधिकारी एके रात्री पार्टीनंतर परेल रोडवरून पालखीतून आपल्या घरी परत जात होता. ही पार्टी बहुतेक परळच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये होती. पोयबावडीपाशी येताच दोन हत्यारबंद व्यक्तींनी त्याची पालखी अडवली. भोयांनी पालखी जमिनीवर ठेवली. ठेवली कसली, आपटलीच आणि ते अंधारात पळून गेले. एकटा सापडलेल्या हेंडरसनला त्या व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून लुटलं आणि तेही रात्रीच्या काळोखात पसार झाले. त्याला काही दुखापत केली नाही हेच मोठं. लुटारू पुरेसे दूर गेल्याची खात्री झाल्यावर भोई परत आले आणि काही झालंच नाही अशा थाटात पालखी उचलून पुढे निघाले. आणखी एका ब्रिटिश अधिकाऱ्याची पालखी अडवण्यासाठी काही जण नंग्या तलवारी आणि बांबू घेऊन आले होते. हेंडरसनच्या भोयांपेक्षा हे भोई धाडसी होते. त्यांनी जीवाच्या आकांताने पालखी पळवली आणि आतल्या अधिकाऱ्याचा जीव आणि खिसा वाचवला. अशा अनेक घटना मुंबईत घडतच असत.
2: अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा पहिला भाग. या गोष्टीचा पुढचा भाग ऐकूया उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या आपल्या दैनंदिन मालिकेचा आजचा भाग. आणि आता वेळ झाली आहे या आपल्या लाडक्या रेनबो फंडे कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. पण आठवण करून देऊ इच्छिते, आपला हा नवरात्र विशेष नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी FM गोल्ड 100.1 MHz सकाळी 10 RJ रश्मी महामरे, तर दुपारी 2 FM रेनबोवर RJ अश्विनी आपल्या सोबत असतील मस्त गाणी आणि छान छान गप्पा घेऊन. आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी आणि रविवार जसा सुशेगाद जायला हवा तसा सुशेगाद जाओ, त्याचप्रमाणे दुर्गेचा पराक्रम, लक्ष्मीची समृद्धी आणि सरस्वतीची विद्या आपल्या आसपास सदैव नांदत राहो. आईचा गजर आपल्या ओठांवर, तिची भक्ती आपल्या मनात आणि तिचं सामर्थ्य आपल्या कृतीत सदैव राहो या शुभेच्छांसह नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्या माळेचा आजचा हा पहिला दिवस साजरा करत मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

0: Three people. They have not yet reacted on the recent attack, though they did accuse Saudi Arabia of bombing the airport in the Yemeni capital of Sana'a. In men's cricket, India will face West Indies in the third T20 International at Holkar Stadium in Indore today. The match will begin at 7 p.m. Indian Standard Time. The five-match series is level at 1-1 after West Indies defeated India by 6 wickets in the second T20 International in Ranchi on Friday evening. The match witnessed a run fest with 501 runs scored as West Indies chased down India's target of 250 with more than an over to spare. And now for a look at today's newspapers, it's over to Nina Arakal.
1: Thank you, Saira. NIA registers case begins probe into Fly Dubai attack, writes Hindustan Times, while Sunday Pioneer headlines NIA registers FIR to probe conspiracy in Fly Dubai cockpit attack. The Sunday Express writes, circumstances changed. U.S. trade pact to be finalized accordingly, says Commerce and Industry Minister Piyush Goyal. The Sunday Statesman reports, UP Chief Minister Yogi Adityanath accepts Akhilesh's challenge to contest from Ayodhya, asks him to follow suit. The Sunday Express writes, Rupee near 97 versus dollar, RBI unveils measures to curb speculation. And finally, Lakme Fashion Week, returning to Delhi this week, will see designers experimenting with their signature regional craftsmanship. The Economic Times writes, Indian fashion set to put best looking foot forward. And with that, it's back to you, Saira.
0: Thanks, Nina. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to launch development projects worth over 13,000 crore rupees in Chennai, Tamil Nadu this afternoon. Pradhan Mantri Dhan Dhan Krishi Yojana completes 1 year today. Northern Railway says all train services to operate as per the normal schedule today. Navratri, 9-day-long festival to worship goddess Durga begins with religious fervor and gaiety. Saudi authorities say attack on Riyadh airport killed 12 people and wounded over 300. And in men's cricket, India to take on West Indies in third T20 International in Indore this evening. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR. And with that, we end the morning news. Have a great day.
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. तमिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 13,000 कोटी रुपयांच्या रस्ते बंदरे आणि विज्ञान नवोन्मेषाशी निगडीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध

भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर, बीड, यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनेव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं मातानामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गापूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे.
या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरु केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुचेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता थोड्या वेळापूर्वीच तामिळनाडूत चेन्नई मेट्रो भाग 2 पहिल्या टप्प्याचं पोरूर बायपास स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून पुनमल्ली वडलपानी मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय यांची उपस्थिती होती. उभय नेत्यांनी मेट्रोतून प्रवास करत या एकंदर प्रकल्पाचा आढावाही घेतला.

पंतप्रधानांच्या हस्ते जवळपास 13,000 कोटी रुपयांच्या जनकल्याणकारी योजनांचं उद्घाटन लोकार्पण आज होत आहे। यात रेल्वे सेवांशी निगडीत विविध योजनांच्या लोकार्पणात ज्यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेचाही समावेश आहे, तसंच पंतप्रधान पोरूर तळ्यानजीकच्या जलकंठेश्वर मंदिरात दर्शनासाठीही जाणार आहेत। दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांसंदर्भातील निषेधकर्ते, आंदोलक नेते, समाज संघटना

हा देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये केलेला अनुचित हस्तक्षेप असल्याचं नमूद करताना भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून इथं शांततेनं एकत्र येण्याचा अधिकार संविधानानं सुनिश्चित केला आहे. लोकशाही व्यवस्थेत या अधिकाराचा वापर करताना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लागू असलेल्या वाजवी निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा कायदेशीर

आज सकाळी सीजेपीच्या कथित निषेध आंदोलनाविषयी दक्षिण दिल्लीत छावनी पोलीस स्थानक परिसरातील न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान हा निर्देश देण्यात आला, ज्यामध्ये या तिघांनी पुढील वर्षभर शांततेचा तसंच कायदा आणि सुव्यवस्था

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकार्यांवर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे। या कृतींमागे राजकीय हेतू आणि परकीय शक्तींचा प्रभाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। आदिशक्ती महादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज शुभारंभ झाला। राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे। नवरात्रीच्या आजच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या माता शैलपुत्री स्वरूपाचं पूजन करण्यात येत आहे। श्वेतरंगाला आज विशेष महत्व आहे। छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत प्रसिद्ध कर्णपुरा देवीच्या

झाली। आज पहाटेपासूनच कर्णपुरा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनांची जबाबदारीही महिला समर्थपणे पार पाडतात याचं उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांनी घालून दिलं आहे। जल जीवन अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेनं गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनांचं संचालन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्याचा देशातला पहिलाच प्रयोग केला असून तो यशस्वी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। पाणी हा ग्रामीण महिलांच्या

विमानतळावर होत असलेल्या वारंवार हल्ल्यांचा तसंच काल झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी, अनेक जण जखमी होण्यासह मालमत्तेचं नुकसान झालं. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या असून जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करण्यात आली आहे. नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर वारंवार होणारे हल्ले पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचं भारतातर्फे सांगण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर, 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले। कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं।

0: चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला. प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील. यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट अंबा समुद्रम परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील. या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील. सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील. नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतलेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. जगदंबा मातेच्या आशीर्वादानं सर्वांना सुख शांती समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्व

याच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीच्या कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सौदी अरेबियातल्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले तर 300 जास्त लोक जखमी झालेत. मृतांमध्ये सौदी अरेबियाचे 4 नागरिक, बांगलादेशचे 2 तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, सुदान आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. शेजारच्या येमेनमध्ये इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष्य साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरेस यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। नमस्कार मंडळी, दुपारचे 2:31 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला हा कार्यक्रम खूपच खास आहे, कारण आजपासून आपला सर्वांचा अत्यंत उत्साहाचा सण म्हणजेच नवरात्री

पावन उत्सव सुरू झालाय। आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आणि या पहिल्याच दिवशी आपण अतिशय रंजक, ज्ञानवर्धक आणि सकारात्मक विषयावर बोलणार आहोत। आपण जेव्हा जेव्हा आदिशक्ती माँ दुर्गेच्या त्या तेजस्वी मूर्तीकडे किंवा चित्राकडे पाहतो तेव्हा एका गोष्टीकडे आपलं लक्ष अगदी सहज जातं, ती म्हणजे देवीचे 10 हात आणि त्या हातांमध्ये असलेली वेगवेगळी शस्त्रे। हो ना, लहानपणापासून आपण हे पाहत आलोय आणि मनोभावे नमस्कार करत आलोय। पण मंडळी, कधी आपण शांतपणे विचार केलाय का की एकाच वेळी देवीने ही इतकी शस्त्रे धारण करण्यामागे नेमका काय संदेश दडलाय? मार्कंडेय पुराणातील देवी महात्मे हा प्राचीन ग्रंथ जर आपण अभ्यासला तर एक अतिशय वास्तववादी आणि डोळे उघडणारी गोष्ट समोर येते। ही शस्त्रे केवळ पौराणिक काळातली युद्धाची साधनं नव्हती, तर ती आजच्या 21व्या शतकातल्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं आयुष्य अधिक सुंदर, यशस्वी आणि संतुलित बनवण्यासाठी दिलेले अतिशय मोलाचे लाईफ लेसन्स आहेत। आपल्या रोजच्या आयुष्यात येणारे ताणतणाव, मनातले नकारात्मक विचार, आळस आणि अहंकार या अंतर्गत शत्रूंशी वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातून कसं लढायचं याचे ते जिवंत प्रतीक आहेत। तेव्हा मंडळी, नवरात्रीच्या या पहिल्याच दिवशी आपण देवीच्या याच वेगवेगळ्या शस्त्रांमागील शिकवण जाणून घेणार आहोत। आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात।

मंडळी, आज आपण देवीच्या हातातल्या अद्भुत शस्त्रांचा आजच्या काळाशी असलेला संबंध जाणून घेतोय. सुरुवात करूयात सर्वात प्रथम शस्त्रापासून, ते म्हणजे त्रिशूळ. कथा अशी आहे की जेव्हा महिषासुराच्या वधासाठी सर्व देवतांचं तेज एकत्र आलं, तेव्हा भगवान शिव यांनी आपल्या त्रिशूळातून एक दिव्य त्रिशूळ निर्माण करून ते देवीला दिलं. विज्ञानाच्या आणि मानवी मनाच्या दृष्टीने पाहिलं तर त्रिशूळाची तीन टोकं म्हणजेच मानवी स्वभावाचे तीन गुण, ते म्हणजे सत्व, रजस आणि तमस, म्हणजेच शांतता, अतिउत्साह आणि आळस. देवी हे त्रिशूळ मध्यभागी पकडते, जे आपल्याला शिकवतं की आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता बॅलेन्स राखला पाहिजे. दुसरं शस्त्र म्हणजे सुदर्शन चक्र. भगवान विष्णूंनी हे चक्र देवीला बहाल केलं. चक्र हे सतत फिरत असतं, जे काल चक्राचं म्हणजेच वेळेचं प्रतीक आहे. ते देवीच्या बोटावर फिरतं, म्हणजेच काळ कितीही वेगाने बदलत असला तरी वेळेचं नियंत्रण आपल्या हातात असायला हवं, असं ते दर्शवतं. या दोन्ही शस्त्रांमागचा हा वास्तववादी विचार तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि आता गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

पुढचं शस्त्र आहे धनुष्य आणि बाण. ग्रंथानुसार वायुदेव आणि सूर्यदेव यांनी मिळून देवीला हे शक्तिशाली धनुष्य आणि कधीही न संपणाऱ्या बाणांचा भाता दिला. भौतिक शास्त्राच्या नियमानुसार धनुष्य हे संभाव्य ऊर्जेचं आणि बाण हा गतिज ऊर्जेचं प्रतीक आहे. बाण पुढे सोडण्यापूर्वी धनुष्य मागे ओढावं लागतं. आपल्या आयुष्यातही जेव्हा अपयशाचे चटके बसतात किंवा आपण मागे ओढले जातो तेव्हा खचून न जाता ती पुढच्या मोठ्या ध्येयाची आणि यशाची तयारी असते हा आत्मविश्वास आपल्यात पाहिजे. यासोबतच देवीच्या हातात आपल्याला दिसतो तो पवित्र शंख जो वरुण देवाने दिला होता. शंखाचा नाद हा ब्रह्मांडाचा मूळ आवाज म्हणजेच ओमचा नाद मानला जातो जो नकारात्मकता दूर करतो. आजच्या युगात किंवा दैनंदिन आयुष्यात या शंखाची शिकवण म्हणजेच क्लिअर कम्युनिकेशन आणि आत्मविश्वास. आपण जे काही बोलतो ते इतकं स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेलं असावं की ऐकणाऱ्याच्या मनातल्या सर्व शंका दूर व्हाव्यात. समंडळी बघा किती सोपी आणि वास्तविक शिकवण आपल्या परंपरांमध्ये दडलेली आहे, नाही का?

आता बोलूया त्या शस्त्राबद्दल जे पाहिल्यावर आपल्याला शक्तीची जाणीव होते, ती म्हणजे तलवार. मृत्यूचे आणि काळाचे देवता यमराज यांनी देवीला ही तीक्ष्ण तलवार दिली. पण मंडळी, ही तलवार बाह्य शत्रूला मारण्यासाठी नाही, तर ती माणसाच्या आतल्या अज्ञान, वाईट सवयी आणि खोटेपणाचा अंधार कापून काढण्यासाठी आहे. ती आपल्या तीक्ष्ण बुद्धीचं आणि विवेकाचं प्रतीक आहे. कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य याचा अचूक निर्णय घेण्याची क्षमता या तलवारीसारखी धारदार असावी. त्यानंतर येते गदा, जी कुबेरदेवांनी देवीला दिली. गदा हे केवळ शारीरिक ताकदीचं प्रतीक नाहीये, तर ते आत्मसंयमाचं म्हणजेच सेल्फ डिसिप्लिनचं प्रतीक आहे. गदा अहंकाराचा चक्काचूर करते. जीवनात किती यश मिळालं तरी पाय जमिनीवर असावेत, गर्वाने माणसाचा नाश होतो, हा संदेश ही गदा आपल्याला देते. यासोबतच उरलेल्या तीन हातांमध्ये देवीने वज्र, कुऱ्हाड आणि कमळ धारण केलेलं आहे. देवराज इंद्राने दिलेलं वज्र माणसाच्या अढळ आत्मविश्वासाचं आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. तर देवांचे शिल्पकार विश्वकर्म यांनी दिलेली कुऱ्हाड वाईट गोष्टींचा मुळापासून नाश करण्याची निर्भयता शिकवते. आणि सर्वात शेवटी ब्रह्मदेवांनी दिलेलं कमळ हे चिखलात उगवूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या शुद्ध मानवी मनाचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. थोडक्यात सांगायचं तर ही सर्व शस्त्रे आपल्याला एक उत्तम माणूस बनवण्यासाठी प्रेरित करतात, नाही का?

आज आपण देवीच्या वेगवेगळ्या शस्त्रांचा एक अतिशय वास्तववादी आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन समजून घेतला. आपण पाहिलं की त्रिशूळ आपल्याला संयम शिकवतो, चक्र वेळेचं महत्व सांगतं, धनुष्य बाण ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकवतो, शंख आत्मविश्वास देतो, तर तलवार आणि गदा आपल्यातला अहंकार आणि अज्ञानाचा नाश करतात. मंडळी, आजच्या युगात आपल्याला कोणत्याही बाह्य महिषासुराशी लढायचं नाहीये. आजचे खरे राक्षस आपल्याच मनात लपलेले आहेत, जसं की आळस, नैराश्य, ओव्हर थिंकिंग, राग आणि अहंकार. या नवरात्रीत देवीची पूजा करताना तिच्या या शस्त्रांमधल्या विचारांची ऊर्जा आपण आपल्या मनात साठवूयात, कारण स्वतःला वैचारिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं खरं तर हाच या सणाचा खरा उद्देश आहे. बरं, नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमात काही श्रोत्यांनी छान प्रतिक्रिया दिल्या, पटकन त्यांची नावं सांगते. विठ्ठल मसलेकर, गौतम भिंगारडे, चंद्रशेखर मुळेकर, श्रीपाद जोशी, विजेंद्र घाटोळ, रामदास तांबे, मुन्ना पुटजवार, महेश भाटकर, मुकुंद कुलकर्णी, विजयंत चितळे, सुनील आणि स्वप्नाली जोशी, अरुण गावकर, गणेश पाटील, श्रेय मिलेश आर्य आणि कुणाल राऊत, योगेश पाटील, शरद निंबाळकर, दीपा पालकर, यश सामंत, आत्माराम खर्डे, प्रमोद राऊत आणि बरे ठीक आहे. यासोबतच आता वेळ झाली आहे, चला दोस्तों बोलू काही मध्ये इथेच थांबण्याची. पुढच्या भागात आपण भेटू अशाच नवीन मजेशीर विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटू आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. आणि एक गोष्ट सांगायची आहे की मंडळी, सांजेच्या बारी या कार्यक्रमात ना आज एक गोड सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आता तुम्ही ते गेस करा काय असू शकतं. चला बाय.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे। राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे। देवीची विविध रुपात पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे। घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली। अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला। मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या

0: दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यासारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता. या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेलं परदेशी मद्य आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती. या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29 कोटी 80 लाख टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या

0: बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
1: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांगा आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 46 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे एकूण 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. MTGM No. 2 या तेलवाहू जहाजावरच्या सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आजपासून आदिशक्तीच्या आदिमायेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. सगळीकडे एक वेगळाच उत्साह आहे, चैतन्य आहे आणि घटस्थापनेचा तो सात्विक सूर उमटतोय. आपण सगळेच या 9 दिवसांत देवीची मनोभावे पूजा करतो, 9 रंगांचे कपडे घालतो आणि गरब्याच्या तालावर थिरकतो. पण मंडळी कधी शांतपणे विचार केलाय का की ज्या आदिशक्तीची पूजा आपण मंदिरात करतो तीच शक्ती तिचीच रूपे रोज आपल्या घरात आपल्या अवतीभवती वावरत असतात. कधी आई म्हणून, कधी बहीण, लेक, सखी, तर कधी आपल्या कर्तृत्वाने जग जिंकणारी एक रणरागिणी म्हणून. स्त्रीचं हे जे अस्तित्व आहे ना ते

अनेक भावना, स्वभाव, तिचं सौंदर्य आणि तिच्या विविध छटांनी नटलेलं आहे. म्हणूनच या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सप्तरंगी साद या विशेष भागात आपण करणार आहोत एक आगळा वेगळा प्रवास. त्याचं नाव आहे स्त्रीत्वाचे रंग. आज आपण आपल्या घरातल्या, आपल्या समाजातल्या त्या जिवंत देवीचे वेगवेगळे रंग अनुभवणार आहोत. आणि हे रंग उलगडण्यासाठी आपल्याला साथ लाभणार आहे काही सदाबहार मराठी गाण्यांची, ज्या गाण्यांनी आपल्या मनावर राज्य केलंय. जी गाणी ऐकली की थेट काळजाला भिडतात. स्त्रीच्या मनातलं हळवेपण असो, तिचा स्वाभिमान असो, तिचा संघर्ष असो की तिचा अथांग आनंद, या प्रत्येक छटेला आपल्या थोर गीतकार, संगीतकार आणि गायकांनी कसं सुरांमध्ये गुंफलंय हेच आज आपण या गप्पांच्या ओघात पाहणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण त्याआधी एक गाणं.

मंडळी, जेव्हा आपण स्त्रीचा विचार करतो तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात पहिला आणि अतिशय खणखणीत रंग डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे तिची ऊर्जा आणि तिचं रणरागिणी रूप। ती केवळ मऊ किंवा सोशिक नसते तर गरजेच्या वेळी ती एक धगधगती ज्वाला बनू शकते। अनेकदा असं म्हटलं जातं की स्त्री खूप हळवी असते, ती लवकरच खचून जाते, पण जेव्हा तिच्या कुटुंबावर, तिच्या मूल्यांवर किंवा तिच्या स्वाभिमानावर एखादं संकट येतं ना, तेव्हा तिच्यातला हा ऊर्जेचा रंग प्रगट होतो। ती घराची ढाल बनते आणि अन्याय व संकटाविरुद्ध एखाद्या सिंहणीसारखी उभी ठाकते। आपल्या संगीतामध्ये हाच खणखणीत आवाज आणि ऊर्जा खूप सुंदर रीतीने टिपली आहे। जेव्हा आपण देवीच्या गोंधळाचं गाणं ऐकतो तेव्हा त्यातली संबळ आणि तुणतुणाचा कडकडाट केवळ एका देवतेची स्तुती करत नाही, तर तो आवाज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या आत दडलेल्या दुर्गेची जाणीव करून देतो। चला तर ऐकूया अजय गोगावले यांच्या आवाजातलं आणि गुरु ठाकूर यांच्या लेखणीतलं हे गाणं।

स्त्रीचं दुसरं रूप इतकं मऊ आणि शांत असतं की तिथे या सृष्टीची सगळी वादळं शांत शमतात. तो रंग म्हणजे वात्सल्य आणि मातृत्व. स्त्रीच्या संपूर्ण अस्तित्वाला खऱ्या अर्थाने परिपूर्ण करणारा हा एक अतिशय पवित्र रंग आहे. स्वतःचे सगळे त्रास आणि स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून जेव्हा ती एका लहान जीवाला आपल्या कुशीत घेते तेव्हा संपूर्ण निसर्ग शांत होतो. आई असणं ही केवळ एका मुलाला जन्म देण्याची गोष्ट नाही, तर ती एका अथांग प्रेमाची भावना आहे. दिवसभराच्या धावपळीने आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी थकलेली स्त्री जेव्हा आपल्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघते तेव्हा तिचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. तिच्या कुशीत एक अशी जादू असते जी जगातल्या सर्वात कठीण मनालाही क्षणात वितळवू शकते. आईच्या कुशीसारखी सुरक्षित आणि पवित्र जागा जगात दुसरी कोणतीच असू शकत नाही. चला तर मग स्त्रीच्या या अथांग आणि निस्वार्थी प्रेमाचा तिच्या वात्सल्याचा रंग अनुभवया या गाण्यातून मधुसूदन कालेलकर यांच्या लेखणीतलं आणि सुमन कल्याणपूर यांनी आपल्या मखमली आवाजात गायलेलं हे गाणं जे ऐकताना प्रत्येकाला आपल्या आईच्या मायेची आठवण नक्कीच येईल.

आपल्या मराठी मातीतल्या स्त्रीची एक अतिशय मोठी खासियत आहे, ती कष्ट करायला कधीच मागे पुढे पाहत नाही. मग ती शेतात राबणारी शेतकरी महिला असो, घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारी गृहिणी असो, की वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं नाव कमावणारी अधिकारी असो, तिच्या कष्टाला तोड नाही. पण या कष्टापेक्षाही मोठी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे तिचा स्वाभिमान. कष्टाचा आणि स्वाभिमानाचा एक सुंदर मिलाफ म्हणजे स्त्रीत्वाचा एक अतिशय खणखणीत रंग आहे. स्त्री जेव्हा कष्ट करते तेव्हा ती स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी झटत असते. परिस्थिती कितीही गरिबीची असो, संकट कितीही मोठी असोत, पण कुणापुढे हात पसरायचे नाहीत आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. ही जोमाने उभी असणारी जिद्द फक्त एका स्त्रीमध्येच दिसून येते. स्वतःच्या घामाच्या थेंबावर विश्वास ठेवून ताठ मानेने जगणारी स्त्री हीच खऱ्या अर्थाने समाजाचा कण आहे. चला तर मग स्त्रीच्या या प्रामाणिक कष्टाला आणि तिच्या असीम स्वाभिमानाला ऐकूया गाण्यातून. साधी माणसं या चित्रपटातलं हे गाणं जगदीश खेबुडकर यांचे शब्द आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायलेलं हे गाणं.

मंडळी, आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन सुद्धा आहे. सो आता वळूयात अशा एका रंगाकडे जो घरात पाऊल ठेवताच संपूर्ण घरात आनंदाची कारंजी उडू लागतात. तो रंग म्हणजे निरागसता. प्रत्येक घराची शान, आई वडिलांचा श्वास आणि घराचा अभिमान असणारी ती म्हणजे लाडकी लेक. स्त्रीच्या आयुष्याची सुरुवात या अत्यंत पवित्र आणि निरागस रंगाने होते, जिच्या असण्यानेच घराला खऱ्या अर्थाने घरपण येतं. एक लहान मुलगी जेव्हा घरात इकडून तिकडे बागडते, तिच्या छोट्या छोट्या हट्टातून आणि निरागस बोलण्यातून जो आनंद मिळतो, त्याची तुलना जगातल्या कोणत्याही सुखाशी होऊ शकत नाही. स्त्रीच्या या निरागस रूपामध्ये एक अशी शक्ती असते जी कुटुंबातल्या मोठ्यांचा सगळा ताण तणाव क्षणात हलका करून टाकते. लहानपणीचा हा निरागस रंग पुढे जाऊन जरी जबाबदारांच्या ओझ्याखाली थोडा मागे पडला, तरी प्रत्येक स्त्रीच्या आत ती लहान मुलगी नेहमी जिवंत असते. तेव्हा ती मनापासून हसते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लहानपणीची निरागसता पुन्हा एकदा उठून दिसते. चला तर मग आपल्या घरातल्या या जिवंत लक्ष्मीच्या निरागस रंगाचा आनंद घेण्यासाठी ऐकूया हे अत्यंत गोड गाणं. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द आणि आशा भोसले यांनी आपल्या गोड आवाजात गायलेलं हे गाणं.

मंडळी, जेव्हा एखादी स्त्री सखी किंवा मैत्रीण बनते तेव्हा आयुष्य किती निवांत आणि सुंदर होतं याचा कधी विचार केलाय का? ती एक अशी सोबती आहे जी शब्दांशिवाय मन ओळखते, सुखात आनंदाने सहभागी होते आणि दुःखाच्या क्षणी कोणतीही अपेक्षा न ठेवता खंबीरपणे पाठीशी उभी राहते. स्त्रीचा हा रंग आहे मैत्रीचा आणि एक समजूतदार सखीचा. जसा निसर्गातला हिरवा रंग डोळ्यांना आणि मनाला एक सुखद गारवा देतो, तसंच स्त्रीचं हे सखी रूप आपल्या आयुष्याला एक सुंदर शांतता देऊन जातं. मैत्रीच्या या नात्यात कोणताही आव आणण्याची गरज नसते. तिथे फक्त निखळ प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर असतो. एक स्त्री जेव्हा मैत्रीण बनते ना, तेव्हा नात्यांमधलं अंतर संपून जातं आणि तिथे एक घट्ट संवाद सुरू होतो. स्त्रीचं हे सखी रूप खरंच कमाल आहे, कारण ती केवळ संसार सायकल सांभाळत नाही तर ती मनाचे कोपरेही तितक्याच हळुवारपणे जपत असते. जसं जेनझीमध्ये मुलांचा ब्रोकोड नावाचा हॅशटॅग असतो, तसंच मुलींचा बहनकोड नावाचा हॅशटॅग पाहायला मिळतो. म्हणजे दोस्तीची इमोशनल स्त्री आणि पुरुष दोघांची सारख्याच लेवलची असते. चला तर मग याच फिलिंग सोबत छान गाणं ऐकूया. जे गाणं असं आहे की नक्कीच तुमचे पाय थिरकतील. सुधीर मोघे यांचे शब्द, सुरेश वाडकर आणि विनय मांडके यांचा आवाज.

मंडळी, आजचा आपला हा सप्तरंगी प्रवास केवळ शब्दांचा किंवा काही स्वरांचा नव्हता, तर तो आपल्या घरातल्या, आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या त्या प्रत्येक जिवंत तीच्या अथांग अस्तित्वाचा होता, जिने आपल्या आयुष्यात कधी रणरागिणी बनून संकटाशी लढण्याची अपार ऊर्जा दिली, कधी आई होऊन अथांग वात्सल्याची पाखर घातली, कधी सखी बनून कोणतीही अपेक्षा न ठेवता खंबीर साथ दिली, तर कधी गृहलक्ष्मी होऊन आपल्या चार भिंतींच्या घराला खऱ्या अर्थानं सुंदर घरपण दिलं. स्त्रीत्वाचे हे वेगवेगळे रंग अनुभवताना तिचं अंतर्बाह्य सौंदर्य, तिची सहनशीलता आणि तिचा हा जीवन प्रवास इतक्या जवळून अनुभवताना मन खरंच कृतज्ञतेने भरून येत नाही का? सुखदुःखाच्या प्रत्येक वळणावर स्वतःला जिद्द करत अवघ्या सृष्टीला आपल्या मायेने सांभाळण्याची आणि समृद्ध करण्याची विलक्षण ताकद फक्त तिच्यातच असू शकते याची प्रचिती आपल्याला पावलं पावली येत असते. हेही तितकंच खरे नाही का? समाजा अवतीभवती असणाऱ्या सर्व शक्तिरूपांना नवरात्री उत्सवाच्या पुन्हा

एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. बरं, कार्यक्रमात काही श्रोतांनी छान प्रतिसाद दिलाय, त्यांची नावं सांगते. रघुनाथ खाणूकर, गुलाब गायकवाड, प्रशांत मराठे, रामदास तांबे, लतिका दळवी, वैष्णवी आणि ज्योत अविनाश कडू, प्रमोद कारखानी, विनया संभस, शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर पेडणेकर, राजेंद्र परमार, ईश्वरदास शेट्टी, त्यानंतर चंद्रशेखर मुळेकर, मुन्ना पुटजवार, महेश भाटकर, श्रेय, मिलेश, आर्य आणि कुणाल राऊत, योगेश पाटील, दीपा पारकर आणि त्यानंतर मोरेश्वर धायमोडकर. बरं, ठीक आहे. यासोबतच सप्तरंगी सातमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर लगेच बातम्या आणि 4 वाजता भेटूया आपल्या सांजेच्या परी या कार्यक्रमात. आणि आज कार्यक्रमात गोड सरप्राईज असणार आहे, तर भेटूया लगेच.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. या आंदोलनादरम्यान पकडलेल्या सीजेपीच्या नेत्यांची एक वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर आज न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुटका केली. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले आहेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परताव यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. रेल्वे भरती मंडळानं पदवीधर भरती 2026 अंतर्गत बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. विविध स्तरावरच्या 3,548 पदांसाठी ही भरती होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यासोबतच ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ऍप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात।

मंडळी, मघाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की आजच्या आपल्या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये तुमच्यासाठी एक गोड सुंदर सरप्राईज असणार आहे. तर ते सरप्राईज माझ्या अगदी समोर म्हणजेच आपल्या स्टुडिओमध्ये येऊन बसलंय. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय गोड मैत्रीण आपल्याला भेटायला आली आहे. आजपासूनच नवरात्र

0: तिचे पावन दिवस सुरू झालेत. आज म्हणतात आदिशक्तीचा जागर सुरू आहे. देवीच्या रूपांची पूजा करतानाच आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या अशाच एका आधुनिक स्त्री शक्तीची ओळख मी आज आपल्याला करून देणार आहे. मंडळी, आजचं जग हे फॅशनचं, ग्लॅमरचं आणि डिजिटल मीडियाचं जग आहे. आपण अनेकदा पाहतो की या क्षेत्रात काम करण्यासाठी, नाव कमावण्यासाठी लोक मोठ्या पदव्या घेतात, महागडे कोर्सेस करतात, इवन परदेशात जाऊन शिक्षण घेतात आणि मग स्वतःचा बिझनेस किंवा ब्रँड सुरू करतात. पण आज आपल्या स्टुडिओत जी मैत्रीण आली आहे ना, तिची गोष्ट अगदी वेगळी आहे आणि कमालीची आहे. तिने फॅशन डिझायनिंगची कोणतीच मोठी डिग्री घेतलेली नाहीये, कोणताही कोर्स केलेला नाहीये. पण म्हणतात ना, जर रक्तातच जिद्द असेल आणि हातात अंगभूत कला असेल तर यशासाठी पदवीच्या कागदाची गरज भासत नाही. केवळ आपल्या क्रिएटिव्हिटीच्या, अथांग कौशल्याच्या आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टाच्या जोरावर तिने वस्त्र वलय नावाचा एक अप्रतिम पारंपरिक कपड्यांचा ब्रँड अगदी शून्यातून उभा केलाय. आज सोशल मीडियाच्या या अथांग दुनियेत 11,000+ जास्त फॉलोअर्स तिच्या या अनोख्या फॅशनचे दिवाने आहेत. महाराष्ट्राची अस्सल ओळख असलेलं खण आणि नारायणपेठ फॅब्रिक वापरून तिने तयार केलेले पारंपरिक पण आधुनिक आउटफिट्स बऱ्याचशा मराठी सेलिब्रिटीज किंवा तारकांच्या अंगावर दिसून येतात. पण मंडळी, या सगळ्यात सर्वात सुंदर आणि मनाला भिडणारी अशी गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे तिची स्वतःची ओळख. सामान्यतः आपण समाजात आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लावतो, जे योग्यच आहे. पण आपल्या या सुंदर मैत्रिणीने तिच्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आपल्या अस्तित्वाला जन्म देणाऱ्या आईच्या कर्तृत्वाला आणि मायेलाही तितकाच मोठा सन्मान दिलाय. आई आणि वडील या दोघांचा आदर तिच्या नावातून स्पष्टपणे झळकतो. आता तुम्ही म्हणाल, अश्विनी कोण आहे ती? तर मंडळी, मी तुम्हाला अजिबात वाट पाहायला लावणार नाहीये. वेळ न दवडता लगेचच तिची ओळख करून देते. तर आज आपल्या स्टुडिओत जी गोड, सुंदर आणि एक्स्ट्रीमली टॅलेंटेड मैत्रीण आली आहे, ती म्हणजे वस्त्र वलय या ब्रँडची फाउंडर, एक युवा उद्योजिका, वैभवी सुमन सुरेश झोरे. हाय वैभवी, कशी आहेस तू?
1: हाय अश्विनी, मी बरी आहे, तू कशी आहेस?
0: मी पण खूप छान. सर्वात आधी तर सांजेच्या बरी या कार्यक्रमात तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: मंडळी, माझी एक जीवलग मैत्रीण आहे, मैथिली नाव आहे तिचं. ती आपल्या युवावाणीचाच एक भाग आहे. तर तिने वैभवीची 2024 युववाणी कार्यक्रमासाठी मुलाखत घेतली होती आणि आता 2026 आपण वैभवीला पुन्हा भेटतोय. वैभवी, तू सांग, आज पुन्हा आकाशवाणी आणि FM रेंबोच्या या स्टुडिओमध्ये आल्यावर तुला कसं वाटतंय? काय फिलिंग आहे? काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या का?
1: मला खूप खूप खूप कमाल वाटतंय. खरं तर अश्विनी, नॉस्टेलजिया फील होतंय. पुन्हा तिथे आले आणि पुन्हा वस्त्रवलयबद्दल माझा सगळा प्रवास सांगणार आहे मी तुला. काय नवीन गोष्टी घडल्या आहेत गेल्या 2 वर्षापासून ते सगळं तुला सांगायला मी इतकी उत्सुक आहे आणि सगळ्यांना माझ्याबद्दल आवडेलच ऐकायला असं मला वाटतंय.
0: वाव यार. मंडळी, वैभवी सोबत आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. त्याआधी आपण एक गाणं ऐकूया आणि मग पुढे गप्पा मारूयात.

0: सांजेच्या वारी कार्यक्रमात मी अश्विनी आणि आज माझ्यासोबत आहे वैभवी. हाय वैभवी, पुन्हा एकदा. बरं वैभवी, वस्त्रवलय या नावामध्येच एक मराठी संस्कृतीची आणि आदराची भावना जाणवते. या ब्रँडची मूळ संकल्पना आणि त्यामागची तुझी भूमिका काय होती, इथून आपण सुरुवात करूया.
1: सो वस्त्रवलय म्हणजे, आधी काय मी तुला सांगते, वस्त्रवलय म्हणजे वस्त्र म्हणजे कपडे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि वलय म्हणजे प्रत्येकाचं एक आवरण असतं, प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो, ज्याला त्याला आपापल्या कम्फर्टनुसार कपडे घालायला आवडतं. जसं की तू आज कॉटनचा कुर्ता घातला आणि मी
0: आज साडी घातली आहे.
1: मी आज साडी नेसली आहे. आणि प्रत्येकाचं असतं, कोणाला व्हाईट ऑन व्हाईट आवडतं, कोणाला ब्लॅक ऑन ब्लॅक आवडतं. त्या प्रत्येकाच्या कम्फर्ट झोनमध्ये, प्रत्येकाच्या आलयामध्ये जाण्याचं काम वस्त्रवलय करतं. म्हणून ते वस्त्र अधिक वलय, वस्त्रवलय असं आहे. आणि वस्त्रवलयबद्दल म्हणशील तर, मी शाळेत असताना मी दोन गोष्टी ठरवलेल्या की मी एकतर वकिली या क्षेत्रात तरी जाईन किंवा मीडिया, या दोन क्षेत्रात जाईन. पण माझे वडील हे स्वतः व्यवसायात असल्यामुळे माझ्या कुठे ना कुठे मनात आधीच होतं की मला व्यवसायात काहीतरी, माझा बिझनेस मला सुरू करायचा
0: आहे.
1: 11वी झाली 12वी झाली 13वीला मी BMMला ॲडमिशन घेतलं, 13वी झाली 14वी झाली 15वी झाली. आणि मग त्याच्यामध्ये फॅशन शो वगैरे मी करायचे, कॉलेज कल्चरल लीडर होते. आणि हे सगळं करता करता क्लोदिंगसाठीची माझी आवड ही निर्माण झाली.

0: बरोबर.
1: आणि मला कळलं की मीडियासोबत मला क्लोदिंग ही गोष्ट आहे जी पुढे घेऊन जायची. आणि मग आला कोविड. जेव्हा मी मास्टर्सच्या एंटरटेनमेंट मीडियाच्या फर्स्ट इयरला होते तेव्हा आला कोविड. आणि त्या कोविडचा मी खरं सांगते प्रत्येकाचा वेगळा वेगळा अनुभव आहे, पण अश्विनी मी इतका त्याचा पुरेपूर वापर केलाय ना. त्या कोविडमध्ये मी स्वतः डिझायनिंग शिकले होते, ग्राफिक डिझायनिंग. त्याच्यामुळे माझा ब्रँड लोगो, त्याची टॅगलाईन पासून सगळं मी त्या कोविडमध्ये पूर्ण केलं. मी काय आउटफिट माझं पहिलं कलेक्शन असेल ते कसं असेल आणि मी कोणासोबत करेन आणि कोण मला याला मदत करू शकतं ह्या सगळ्याचा विचार केला. आणि त्या कोविडचा मी इतका पूर्ण उपयोग करून घेतला आणि गमतीशीर की मी गावी अडकलेले, त्यामुळे मी पुरेपूर त्या कोविडचा उपयोग करून घेतला आणि माझा हा बिझनेस सुरू केला.
0: छान. बरं, खण आणि नारायणपेठ हे केवळ कापड नाही आहे तर तो महाराष्ट्राचा एक जिवंत सांस्कृतिक वारसा आहे. मंडळी, तुम्हाला लक्षात असेल या विषयावर आपण कार्यक्रम सुद्धा केला होता. तर फॅशनच्या या आधुनिक युगात आपल्या या पारंपरिक वस्त्रकलेलाच व्यवसायाचं मुख्य माध्यम बनवण्याचा निर्णय तू का घेतलास याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांग.
1: अश्विनी, माझ्याकडे खरं तर एक कमतीचा किस्सा आहे आणि मला तो सांगायला तुला खूप आवडेल. सो माझा 18वा की 20वा वाढदिवस होता, मला आता आठवत नाही आहे. माझ्या वाढदिवसाला मला असं काहीतरी म्हणजे वेस्टर्न किंवा इंडियन असं टिपिकल काही घालायचं नव्हतं, मला असं काहीतरी वेगळं युनिक घालायचं होतं. तेव्हा मी एक दुकानात जाऊन साधा ब्लॅक कलरचा मिडी ड्रेस घेतला आणि म्हटलं मी काय करू शकते या मिडी ड्रेसचा. तर माझी आजी होती तर ती चोळीचे ब्लाउजेस घालायची, ती पंढरपूरला जायची आणि तिकडनं चोळीचे ब्लाउजेस आणायचे आणि मला ते इतकं फॅसिनेटिंग वाटायचं. मला असं वाटायचं की अरे यार मी काहीतरी करू शकते. तर मग मी ते चोळीचं ब्लाऊज विचारलं आईला की आई कुठे मिळतं हे, अशी कापडं कुठे मिळतात. तिथे जाऊन मी आणि माझ्या आईने आम्ही ते खरेदी केलं आणि मी फक्त, मी तुला सांगते अश्विनी, त्या एका मिडी ड्रेसला मी फक्त खणाचा पॉकेट लावला. आणि वस्त्रवलय तेव्हा म्हणजे पुढे जाऊन वस्त्रवलय असेल पण नाही की मला माहीत नव्हतं. तेव्हा मी इंस्टाग्रामवरती माझा फोटो टाकला त्या ब्लॅक ड्रेसचा, खण पॉकेट ड्रेसचा, आणि मला जवळपास 50 DM झाले मुलींचे की हा ड्रेस तू कुठून घेतलाय सगळं. आणि माझं असं झालं की नाही मी कुठून घेतला नाही आहे, हा मीच एक ब्लॅक ड्रेस घेतला आणि असं पॉकेट वगैरे लावलं. सो मला असं झालं की लोकांना हे आवडतंय आणि लोकांना हे जे काही मी फ्युजन किंवा हे काहीतरी मॉडर्न गोष्टीला मी काहीतरी थोडासा इंडियन टच दिला आहे, त्याला स्टायलिंग केलंय, हे लोकांना खूप आवडतंय. आणि आता जेव्हा वस्त्रवलय सुरू झालंय तर तू वस्त्रवलयचं जर ऑनलाईन इंस्टाग्रामवरती पेज पाहिलं असेल तर 60-80% हे कॉटन कलेक्शन आहे. तर कॉटन कलेक्शन तर बाजारात मिळतं, मग वस्त्रवलय वेगळं काय करतं? तर वस्त्रवलय त्या कॉटन कलेक्शन बरोबर कधी खणीचा पॉकेट दे, कधी इरकलची काठ लाव, तर कॉटनमध्ये पण आम्ही वेगळे हे करतो. कधी कलमकारी बरोबर इलकल, कधी कलमकारी आणि खण, अजरक बरोबर इलकल, नारायण पेठ, अशा वेगवेगळ्या फॅब्रिक्स बरोबर आम्ही एक्सपेरिमेंट करत असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही आधुनिकता माझ्या ब्रँडला एक वेगळं, आणि आय फील पीपल वर वेटिंग फॉर दिस की असा कोणीतरी यावं की ज्यांनी थोडंसं इंडियन बरोबर मॉडर्न असं एक मिक्स त्यांच्यासमोर आणावं. आणि हा माझा प्रवास सुरू झाला आधुनिकतेकडे.
0: अच्छा, सो आजकालची जी तरुण पिढी आहे ती पाश्चात्य फॅशनकडे म्हणजेच वेस्टर्न फॅशनकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसते. तर अशा वेळी पारंपरिक खण फॅब्रिकला आधुनिक पॅटर्न देऊन तू संस्कृती आणि आधुनिकतेचा एक सुरेख मेळ घातलास, या फ्युजनचा विचार तुला कसा सुचला याबद्दल सांग.
1: मी राहणारी गिरगावात आहे तर गिरगावचा गुढीपाडवा हा सगळ्यांनाच माहिती आहे किती फेमस आहे.
0: येस, हां.
1: तर मी जेव्हा कॉलेजला जायला लागले आणि मग मी आईची साडी घे, आजीची साडी घे, जी साडी मिळेल ती घरी, जी साडी आता आईला नकोय ती माझी झाली. हे आमच्या घरचं स्टेपल झालेलं की आता हिचं काहीतरी वैभवी करेल. मी तुला हे सांगते की मी माझ्या वडिलांच्या सदराचं देखील स्टायलिंग करते. तर बाबांचा शर्ट घ्या, मग ह्याला काय करता येईल, ह्याला एखादं नथीचं ब्रोच लावता येईल का, किंवा ह्याला खणाचं किंवा इरकलीचं किंवा काय करता येईल का, असं करून मी गुढीपाडव्याला माझे आउटफिट्स करायचे इंडो वेस्टर्न. ओके, म्हणजे ते असं प्रॉपर अशी साडी नसायची किंवा असं स्कर्ट वगैरे नसायचा, हे प्रॉपर असं इंडो वेस्टर्न असायचं. असं शर्ट त्याच्या खाली असा मस्तपैकी स्कर्ट साडीचं आणि असं इंडो वेस्टर्न करून लुक करायचे मी. आणि तेव्हा मला माझे सिनियर्स असू दे किंवा माझ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा माझे नातेवाईक विचारायचे, तू हे नक्की कुठून शिवून घेतेस, तू कसं काय कुठून विकत घेतलंयस का. तर ते असं काही नसायचं, मी त्यांना म्हणायचं की मी माझंच करते. आणि मग तेव्हा सुद्धा मला एकदा सुचलेलं की लोकांना मी हे जे काही करते हे आवडतंय. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी कॉलेजला देखील घालताना आईच्या साडीची कोटी घालून जा असं काहीतरी वेगळं, किंवा आईच्या साडीचा स्कर्ट कॉटनच्या साडीचा बेसिक

0: त्यांना इतका आवडला इतका आवडला. काही सख्यांनी त्या प्लाझो वरती, काहींनी स्कर्ट वरती, तर काहींनी डेनिम आणि काहींनी स्कर्ट शॉर्ट स्कर्ट वरती सुद्धा त्याला स्टाईल केलं. सो मला असं वाटतं की लोकच मला प्रेरित करतात की तू नवीन नवीन काढत जा, आम्ही आहोत ट्राय करायला.
1: बरोबर मंडळी, वैभवीने इतका छान किस्सा सांगितलाय, मला ना यावर एक गाणं सुचलंय, मी ते आधी प्ले करते आणि मग आपण पुन्हा भेटूया.

0: मंडळी पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत. बरं वैभवी, फॅशन इंडस्ट्री खूप वेगाने बदलत असते. दररोज येणाऱ्या नवनवीन ट्रेंड्समध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक कापडाचं अस्तित्व आणि त्याचं वेगळंपण टिकवून ठेवणं हे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं?
1: अश्विनी, खरं तर माझ्यासाठी हे आव्हानात्मक नव्हतं. कारण की म्हणजे आव्हानात्मक होतं पण ते डे वन पर्यंतच. मी वस्त्रवलय जेव्हा 3 ऑक्टोबर 2020 सुरुवात केली तेव्हा मी खणापासूनच सुरुवात केलेली. खणाचं फ्रॉक ड्रेस म्हणा मी पहिल्यांदा लॉन्च केलं होतं आणि मी खूप दागदुख. मी फक्त आणि फक्त तुला खरं सांगते 10 ड्रेस होतील
0: बरोबर
1: एवढंच फॅब्रिक आणलेलं. आणि कारण की खण म्हणजे लोक ब्लाऊजच्या ऐवजी त्याचा विचारच नाही करायचे आणि तितकं त्याचं फॅडच नव्हतं अगं. आणि माझं असं झालं की बस 10 पण अति होईल, ते विकलं जाईल की नाही, कारण की माझं पहिलंच लॉन्च होतं. आणि जेव्हा मी प्रोडक्ट लॉन्च केलं 6 ऑक्टोबरला, मला

0: अजूनही आठवण आहे. एका तासात मी सोल्ड आउट होते 10 फ्रॉक साठी. विद इन अ वीक मध्ये माझ्या 100+ ऑर्डर झालेला त्या फ्रॉक साठी. आणि आय वॉज शॉक्ड की एवढा प्रतिसाद, ते पण खणासाठी. मला ते फॅब्रिक अगं मिळत नव्हतं. मी इतके मार्केट शोधून काढले असेल. आणि प्रत्येकाला तोच रंग हवा होता की मला तोच रंग हवाय म्हणून रॉयल ब्लू कलर.
1: ओके.
0: सो आणि माझ्यासाठी ते आव्हानात्मक नव्हतं. जेव्हा डे वनला लोकांनी त्याला जी काही प्रतिसाद दिला आणि तेव्हा मला कळलं की लोकांना हेच हवं आणि लोक त्याची वाट बघत होती. आणि त्यानंतर जेव्हा केव्हा पण मी वस्त्रवाल्याचं फेस्टिव्ह कलेक्शन आलंय, मला 6-6 महिने 3-3 महिने 4-4 महिने आधी लोकांचे DMs असतात की वैभवी फेस्टिव्ह कलेक्शनला यावेळेस नवीन काय, मी डायरेक्टली तेच विकत घेणार आहे, तू मला आधीच फोटोज पाठवून ठेवशील का, असं सगळं असतं लोकांचं. सो इन माय केस ते आव्हानात्मक अजिबात नव्हतं. पीपल वर वेटिंग फॉर दिस की कधी वैभवी काय इरकलीचं, नारायणपेठीचं, खणीचं, पैठणीचं काढते आणि आम्ही ते घालू आणि छान मिरवू. सो या
1: पण अर्थात तू व्हरायटी देतेस म्हणून, पण त्यात मराठी संस्कृतीचा पण थोडासा काय म्हणू शकतो,
0: टच असतोच असतो. हो,
1: त्यामुळे
0: मी जेव्हा पहिलं कलेक्शन पण काढलेलं, खूप खाली आहे, तुम्ही जर बघितलं पेज मध्ये तर ते एक फ्रॉक होतं. ते तुमचा नॉर्मल एखादा कुर्ता, शॉर्ट कुर्ता किंवा स्ट्रेट कुर्ता नव्हता, तो एक फ्रॉक होता ज्याला मी मागून मोठा असा नॉटचा बो दिलेला.
1: बरोबर.
0: सो लोकांना ती गोष्ट आवडली की इंडियन आणि वेस्टर्नाइज हे दोन्हीही मिक्स केलंय त्याच्यात.
1: बरोबर.
0: आणि म्हणून त्याला म्हणजे पसंती मिळाली लोकांची.
1: वाव. बरं, एक महिला उद्योजिका म्हणून तुझ्या मते आजच्या 21व्या शतकातल्या स्त्रीचं खरं सक्षमीकरण कशात आहे असं तुला वाटतं?
0: खूप आवडीचा प्रश्न विचारलायस खरं तर. आय वॉज वेटिंग फॉर दिस क्वेश्चन.
1: बरोबर.
0: तर मला या जे काही आपली इंटरव्ह्यू सुरू आहे त्याच्या माध्यमाने प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला हेच सांगायला आवडेल जे आजपर्यंत मी स्वतःसुद्धा करत आले, की प्रत्येक स्त्रीने आपली इंडिव्हिज्युअलिटी, वैयक्तिकपणा, आपला स्वतःचा स्वपणा हा जपायला हवा.
1: बरोबर.
0: स्त्री ही मुलांमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली असते, मान्य आहे.
1: बरोबर.
0: पण तिने तिला आवडतं, तिला जे आवड आहे, तिची जी निवड आहे, तिला त्यांनी जपलं पाहिजे. तिचा वैयक्तिकपणा हा तिने जपायला हवा, जगायला हवा. तिची इंडिव्हिज्युअलिटी तिने सगळ्यांसमोर मांडली पाहिजे. त्या चार भिंतीत वावरण्याऐवजी तिने जगाला दाखवून दिलं पाहिजे की ती काय आहे ती.
1: बरोबर बरोबर. खूप छान सांगितलंस मंडळी. आता जो मघाशी एक प्रश्न विचारला होता त्यात वैभवीने सांगितलं की तिची कपड्यांची व्हरायटी आणि थोडासा मराठी संस्कृतीचा टच, तर या बाबतीत मला एक छानसं गाणं सुचलंय, ते आपण ऐकूया आणि मग पुन्हा भेटूया वैभवीला.

0: मंडळी पुन्हा एकदा स्वागत. तर वैभवी, महिला सक्षमीकरणाच्या गप्पा अनेकदा होतात, पण जोपर्यंत एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी म्हणजेच फायनान्शियली इंडिपेंडेंट होत नाही तोपर्यंत तिला खरं स्वातंत्र्य मिळत नाही असं म्हटलं जातं, यावर तुझं काय मत आहे?
1: तर मला ह्याच्यावर एवढंच वाटतं की माझ्यासाठी स्वतःसाठी इंडिपेंडेंट असणं हा टर्म फक्त फायनान्शियल पुरतं मर्यादित नाही आहे. स्त्री जे काही करते म्हणजे राईट फ्रॉम ती हाऊसवाईफ असू दे किंवा एखाद्या कंपनीची सीईओ असू दे, तिला त्या कामात किती आनंद मिळतोय
0: बरोबर,
1: माझ्यासाठी ते फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे, ते इंडिपेंडन्स आहे खरं तर. नाहीतर आपण जे करतो त्यात आपल्याला आनंद नाही तर माझ्यासाठी ते इंडिपेंडन्सही नाही आहे. तर माझ्यासाठी मी तुला हेच म्हणायला आवडेल की आता जसं की मी मीडियातून शिक्षण घेतलंय इन माय केस, पण मी करतीये हा फॅशन रिलेटेड माझा व्यवसाय, पण मी किती आनंदी आहे ॲज हे जे काही करते त्याच्यात, तर माझ्यासाठी ती इंडिपेंडन्सी झाली. सो मी असं म्हणेन की फायनान्शियली इंडिपेंडन्सी म्हणण्यापेक्षा स्वतः जे आपण करतोय त्यात आपण किती आनंदी आहोत तो इंडिपेंडन्स महत्वाचा.
0: बरोबर. सो कोणाचं सुख मुलांत असतं, फॅमिलीत असतं. सो
1: येस,
0: बरोबर बरोबर. सो घरची जबाबदारी आणि स्वतःचा व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढताना स्त्रियांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. तू या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल अर्थात बॅलन्स कसा साधतेस याबद्दल काय सांगशील?
1: मला तर ह्याच्यावरती एक सुंदर चित्र आठवत आहे, सगळ्यांनी पाहिलं पण असेल ते.
0: बरोबर.
1: एक स्त्री असते जिने अर्ध ब्लेझर घातलेलं असतं आणि अर्ध्या एका ठिकाणी साडी नेसलेली असते आणि चार पाच हात असतात, म्हणजे आता नवरात्री सुरू आहेत, आपल्या देवीला चार पाच असे हात असतात आणि त्या चित्रामध्ये एका हातात तिच्या पॅन असतं, एका हातात लाटणं असतं, एका हातात पुस्तक असतं, लॅपटॉप असतो, बाळ असतो. सो ते चित्र ह्या प्रश्नाला इतकं म्हणजे समरूप आहे, इतकं सिमिलर आहे. मला असं वाटतं की स्त्री जेव्हा जन्म घेते तिला हे बाळकडूच असतं की ती मल्टीटास्किंगच आहे.
0: बरोबर.
1: तिला माहिती असतं की तिला ह्या सगळ्यांबरोबर तिचं स्वतःचं करिअर, तिला जबाबदाऱ्या सगळ्या पार पडायच्या आहेत. इन माय केस मी जेव्हा शाळेत होते तेव्हापासूनच मी सांस्कृतिक कार्यक्रमात तर होतेच, पण मी डिस्ट्रिक्ट लेवलला जुडो सुद्धा खेळायचे, अभ्यास जुडो आणि सांस्कृतिक लेवलचे कार्यक्रम, म्हणजे नाटकं आली, त्याच्यात गाणी आली, इंडिव्हिज्युअल मोनोलॉग्स आले, ह्या सगळ्या गोष्टी मी करायचे. आणि तेच कट्टू मी कॉलेजमध्ये असताना स्वतः कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह होते, मॅनेजमेंट झाली, टीमची मॅनेजमेंट झाली, इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करा, टीचरशी कॉर्डिनेट करा. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या मी आधीपासूनच करत आले. सो ही तर माझी गोष्ट झाली. आणि इतरांचं जर तू म्हणशील, इतर स्त्रियांचं, स्त्रियांना एक आतमध्येच नमूद असतं की आपल्याला या सगळ्यांबरोबर आपल्याला आपलं करिअर

0: देखील करायचं आणि त्या जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या. त्याच्यामुळे तिला वेगळं कोणी काही सांगण्याची गरज लागत नाही किंवा भासत देखील नाही. तिला हे आज म्हणजे आतमधूनच माहिती असतं की तिला ह्या दोन्ही गोष्टींवर पाय ठेवून चालायचंय.
1: खरंय खरंय खरंय मंडळी. खरं यार वैभवी तू खूप छान छान सांगतेस. मंडळी तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतोय हे कळवा. आता एक गाणं ऐकूया आणि मग पुन्हा भेटूया.

0: मंडळी पुन्हा एकदा स्वागत. वैभवी, व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवताना किंवा तो वाढवताना एक महिला म्हणून तुला समाजात किंवा उद्योजकीय क्षेत्रात काही पूर्वग्रहांचा किंवा वेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला का?
1: माझ्यासाठी हे सगळंच चॅलेंजिंग होतं. मुळात मी फॅशनला बिलॉंगच करत नव्हते, त्याच्यामुळे डे वनपासून वस्त्रवलय सुरू करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. माझं शिक्षण हे BMM आणि जर्नलिझममध्ये झाल्यामुळे फॅशनचा काहीच म्हणजे मला ठावठिकाणाच नव्हता. त्याच्यामुळे ते इतकं दडपण होतं की एकतर मी ऑनलाईन हा व्यवसाय करते, तर मला ऑर्डर येतील की नाही, लोक मला फॉलो करतील की नाही, किंवा लोक घाबरतील का ऑनलाईन ऑर्डर करायला, आणि तेही आपण वेबसाईट नाही आहे, आपण ऑनलाईन पेज सुरू करतोय, तर हे तर दडपण होतंच. आणि त्या व्यतिरिक्त असं होतं की मी याचं शिक्षण घेतलेलं नाहीये, मी फॅशन डिझायनर नाही, तर लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील का, त्यांच्या प्रत्येक उत्तराला प्रश्नाला मी उत्तर देऊ शकेन की नाही, ह्याचं तर मला म्हणजे मी तुला सांगू देखील शकत नाही किती आणि केवढं दडपण होतं. प्रत्येक लोकांना चॅटला रिप्लाय द्या, त्यांच्या मेजरमेंट्सच्याबद्दल इन्क्वायरींना रिप्लाय द्या, ह्याचं दडपण होतं. दुसरी गोष्ट फायनान्शियल दडपण होतं की मी हा बिझनेस सगळ्यांना

0: सांगू इच्छिते की मी कॉलेजमध्ये असताना फॅशन शो कोरिओग्राफ करायचे आणि त्यातून जी काही मला रक्कम मिळायची ते मी सगळे साठवून ठेवलेले. मी जवळपास 3-4 वर्ष असं करायचे, असं वेगवेगळ्या कॉलेजेसना मी कोरिओग्राफ करायचं आणि ते पैशांतूनच मी ह्याची सुरुवात केलेली. त्याच्यामुळे फायनान्शियल दडपण होतं की मी ही गोष्ट कशी सुरुवात करेन, मला फायनान्स माझा पुरेल की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन म्हणजे मी हा 2020 साली सुरू केलेला तेव्हा कोविड होता. तर लोकांची स्पेंडिंग पॉवर किती आहे आणि लोक स्पेंड करतील की नाही, प्रोडक्ट विकत घेतील की नाही, ह्याचा देखील मला फार दडपण होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची मी आव्हानांना सामने गेले आणि आय एम हिअर नाव की सगळं काही कमाल झालं.
1: तर व्यवसायात चढ उतार हे असतात बरोबर, कधी मंदी असते तर कधी अपेक्षेप्रमाणे ऑर्डर्स नसतात. तर कठीण प्रसंगात स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी तू कोणत्या गोष्टींतून प्रेरणा घेतेस?
0: खरं तर याचं उत्तर मी खूप आवडेल मला द्यायला. माझे बाबा,
1: बरोबर,
0: मी तुम्हाला आधी पण सांगितलं ते व्यवसाय करतात, तर मी लहानपणापासून त्यांना बघत आले की किती म्हणजे चढ उतार असतो. तर माझे बाबा, जेव्हा मी वस्त्रवलय हे गोष्ट सांगितली त्यांना की मी वस्त्रवलय असं क्लोदिंग ब्रँड सुरू करते, तर आधी तर ते खूप घाबरलेले कारण की मी केलंय काय, मी करणार आहे काय आणि असं सगळं, आणि लोक तर असतातच. त्याच्यामुळे त्यांना इतकं दडपण आलेलं, पण त्यांनी मला तेव्हा एकच वाक्य सांगितलेलं की त्यांच्या व्यवसायातून मला त्यांनी फक्त एकच सांगितलेलं की वैभवी, तू हे जे काही निवडलंस आणि पुढे खूप काही काही होणार आहे, तर तू एवढं मात्र लक्षात ठेव, जेव्हा केव्हा तू यशाची पायरी चढायला सुरुवात करशील, मध्ये खूप खडतर प्रवास असेल, कधी वर असेल कधी खाली असशील, पण त्याच्यात तुला काय नक्की निवडायचं हे तुझं तू ठरव. तिथे मी नसणारे, तुझी आई नसणारे, तुला तुझं ठरवायचंय. कारण की जर ते प्रवास तू जर केला नाहीस तो खडतर, तर तू यशाची पायरी चढूच शकणार नाही. आणि मला हे बाबांची काही वाक्य इतकी मनाला भावलीत की माझ्या आजही डायरीत ती मी नमूद केलेली आहेत, की मला कधी पण असं लो फील झालं की मी ते नेहमी वाचते की बाबांनी सांगितलं यशाची पायरी चढताना नेहमी खडतर प्रवास असणार आहे. ह्याचा व्यतिरिक्त मी तुला सांगते की माझे इतके कमालीचे फॉलोअर्स आणि कस्टमर्स आहेत की मला कधी लो फील झालं ना की मी आता काय करू, मला सुचत नाहीये मी काय करायचंय, हे प्रोडक्ट विकलं जात नाहीये आणि असं होत नाही, काय चुकतंय माझं मला कळत नाही. मी सरळ माझा इंस्टाग्राम वस्त्रवाल्याचं पेज उघडते आणि त्याच्यावरती माझ्या डिस्पॅचच्या स्टोरीज बघते. डिस्पॅच म्हणजे जेव्हा मी प्रोडक्ट कुरियर करते तेव्हा मी त्या सगळ्या स्टोरीज की इतक्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय, तर मला त्यांच्या विश्वासावरती खरं उतरायचंय, तर मी त्या सगळ्या डिस्पॅच बघते, माझ्या क्लायंटचे गोड गोड पिक्चर्स बघते आणि मी पुन्हा मला कॉन्फिडन्स येतो आणि येस आय हॅव टू डू इट फॉर देम आणि मला खूप छान छान कलेक्शन काढायचं आहे आणि मी असं इन्स्टंटली अशी मोटिवेट होते.
1: छान छान छान. अर्थात पुढच्या प्रश्नाचं उत्तर तर मला माहितीच आहे. तुझ्या या संपूर्ण प्रवासात तुझी शक्ती किंवा आपण म्हणू तुझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम कोण राहिली ज्यांच्यामुळे तू आज इथे पोहोचू शकलीस?
0: ती म्हणजे माझी आई सुमन. तर मला ह्याच्यावरती एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे. सो व्हेरी लॉंग बॅक म्हणजे खूप आधी अशा बायका बसलेल्या आईच्या मैत्रिणी आणि त्या म्हणत होत्या की माझी मुलगी अमुक तमुक करते, माझी मुलगी हे करते, पण हिची मुलगी अगं तिने शिक्षण असं घेतलं आणि ती असं करते, जमतंय नाही जमतंय कसं काय इन्कमचं. आणि माझ्या आईने इतकं कमालीचं मला आजही सांगायला आवडेल. ती म्हणाली की तिने जरी जर्नलिझम केलं असेल तरी ती जे काही करते तुम्हाला सांगता पण येणार नाही, तिने इतकं छान करते, इतकं सगळे तिचं इतकं कौतुक करतं. आणि ज्या तिने ओढीने ते सांगितलं माझ्याबद्दल की माझी वैभवी हे करते, आय कांट इवन डिस्क्राईब यू राईट नाव अश्विनी, मला त्या मोमेंटला असं वाटलं की मी सगळं जिंकलंय, मी सगळं जिंकलंय. आणि माझी आई ही म्हणजे डे वन पासून A1 क्लायंट आहे. आय एम टेलिंग यू की जेव्हा 2 वर्ष पूर्ण झाले मी आईला म्हटलं की आई आता मला तुझ्याकडे बघून बघून मला असं वाटतं की मी कॉटनच्या साड्या सुरुवात करावी, तर आई म्हणाली कर की मी सोर्सिंग केल्या काही स्वतः बनवल्या साड्या आणि माझी क्लायंट माझी आई होती, माझ्या आईने साड्या घेतल्या नेसल्या त्या आणि तिने मला तिचे फीडबॅक दिले की याच्यात हे अजून करू शकते.
1: पण तू सांगितलंच मगाशी अर्थात आत्ताही तसंच आहे, सेमच आहे.
0: हो हो, मी आत्ता देखील आईने माझ्याकडून विकत घेतलेली वस्त्रवाल्याची साडी नेसून आली कार्यक्रमासाठी. सो येस की आई ही डे वन पासून A1 कस्टमर आहे आणि ती कमालच आहे. म्हणजे आईबद्दल जितकं सांगेन तुला तितकं कमी.
1: अर्थात आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे व्यवसायाचं मोठं माध्यम बनलंय. तर वस्त्रवलयाच्या माध्यमातून ग्राहकांसोबत केवळ व्यावसायिक संबंध न ठेवता एक विश्वासाचं नातं तू कसं निर्माण केलंस?
0: जसं मी तुला सांगितलं, माझे क्लायंट्स आणि फॉलोअर्स हे खरं तर ह्यांच्यामुळे मी आजवर हे 6 वर्ष मी टिकून राहिले या इंडस्ट्रीमध्ये, आणि मला कधीच भासलं नाही की मी काहीतरी वेगळं करावं. सो द थिंग इज दॅट ना, वस्त्रवलय ही गोष्ट आहे जी मी डिझाईन करते, मी सोल्ली बघते तो बिझनेस. तो मीच डिझाईन करते, मीच फॅब्रिक सोर्सिंग करते, लोकांच्या चॅटला रिप्लाय देण्यापासून त्यांचं आउटफिट डिस्पॅच करेपर्यंत आय एम द ओनली वन पर्सन जी ह्या सगळ्या गोष्टी बघते. सो माझं त्यांच्याशी ते कनेक्शन आणि एक ते बॉन्ड झालेलं आहे की मला माहिती आहे की एक्स वाय झेड क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहेत आणि त्यांना काय हवं आहे, त्यांचं कसं हवं आहे, त्यांची काय कस्टमायझेशन आहे, मला हे आधीच माहिती असतात. आणि तुला एक मला गोष्ट सांगायला आवडेल की 80-90% ऑफ क्लायंट बेस हा माझा रिपर्चेसवाला आहे. की ते प्रत्येक महिन्याला येऊन परचेस करतात आणि प्रत्येक परचेसनंतर ते मला फीडबॅक देतात की वैभवी आपण हे अजून करू शकतो आणि हे केलं त्याच्यासाठी थँक्यू, ही एक्स्ट्रा गोष्ट तू मला करून दिली आहेस. म्हणजे बायकांचा पॉकेट हा किती आवडीचा गोष्ट आहे, मला तुला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तर मी त्यांच्या प्रत्येक आउटफिटला विचार करत असे की पॉकेट कसं देऊ शकेन, कारण की पॉकेट ही गोष्ट आमच्यासाठी किती म्हणजे जवळची आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या कस्टमायझेशनच्या आहेत मी त्यांनी न सांगता पण त्यांना करून देते. त्याच्यामुळे आमचा बॉन्ड हा इतका कमाल आहे, कमाल म्हणजे कमाल, लगेच पोचलं की लगेच फीडबॅक, लगेच पोचलं की लगेच फीडबॅक.
1: छान छान. एका मराठी मुलीने स्थानिक पातळीवरून सुरू केलेला हा प्रवास आता मराठी सेलिब्रिटी किंवा 11,000 जास्त सखींपर्यंत किंवा फॉलोअर्सपर्यंत पोहोचलाय, तर हा प्रवास कसा होता याबद्दल काय सांगशील?
0: ह्या प्रश्नासाठी खूप थँक्यू. तुझ्या या माध्यमातून मी माझ्या सगळ्या सेलिब्रिटीज ज्यांनी आजपर्यंत मला सपोर्ट केला, आणि मला अजून एक सांगायला आवडेल तुला अश्विनी, की सेलिब्रिटीज सोबतच माझे काही फॅशन शो, जसं तुला मी सांगितलं मी फॅशन शो कोरिओग्राफ करायचे, त्याचे माझे काहीतरी काही स्टुडंट्स आहेत, माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांनी देखील मला शूटसाठी मदत केली. ते झालं, माझं मेकअप टीम झाले, माझे कारागीर झाले, फोटोग्राफर झाले, त्या सगळ्यांना या माध्यमातून मी खरंच धन्यवाद सांगते की तुम्ही आजपर्यंत मला सपोर्ट केला. आणि राहिला प्रश्न सेलिब्रिटीजचा, सेलिब्रिटीजचं धन्यवाद सांगू तितकं कमी आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याबरोबर कोलॅब करते, आम्ही शूट करतो किंवा त्यांना स्टाईल करते मी एखाद्या प्रोडक्टसाठी किंवा साडीसाठी, तेव्हा ते मला नेहमी सांगतात की वाव वैभवी, याच्यातली ही गोष्ट किती कमाल आहे आणि काय परफेक्ट फिटिंग आहे. ती गोष्ट माझ्या डोक्यात, म्हणजे माझ्या मला इतकं प्राऊड वाटतं आतल्यात की वैभवी तुला कसलाही बेस नसताना यू आर युअर, तू ह्यांच्यासोबत काम करतेस आणि अजून काय हवं आपल्याला.
1: खरं
0: त्यांची पोचपावती मिळणं मला असं वाटतं की हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
1: खरं बरं वैभवी, अशा महिला ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय पण त्यांच्या मनात भीती आहे की कसं सुरू करू, काय करू, पुढे काय होईल, कसं होईल वगैरे वगैरे, तर अशा सर्व सखींना स्त्री शक्ती आणि उद्योजकतेच्या संदर्भात तू काय संदेश देशील?
0: मी एक वाक्य म्हणेन सगळ्या स्त्रियांना आणि सगळ्या ज्या यंग वुमन्स आहेत आउट डेअर, आय एम जस्ट टेलिंग यू वन लाईन की युनिव्हर्स इज वेटिंग फॉर यू ऑल.
1: परफेक्ट.
0: आणि मी हे सांगेन की ह्याचं छान उदाहरण मी आहे. कसलाच आणि कोणत्याही प्रकारचा बॅकग्राऊंड नसताना आय एम युअर आणि मी अश्विनी माझा इंटरव्ह्यू घेते, म्हणजे तुम्ही सगळ्या करूच शकणार आहात. की कशाला म्हणजे घाबरायचंच नाही आहे, सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह अँगलनी बघा, ती करण्याची धमक तुमच्यात तुम्ही दाखवून द्या. आणि म्हणजे मी तुला एवढंच सांगेन की ते करेपर्यंतची फक्त तुम्हाला ती भीती वाटते, एकदा तुम्ही त्याच्यात उतरलात की पीपल आर जस्ट वेटिंग, की तुम्ही म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमची पूर्ण जिद्द, तुमची ताकद सगळं पणाला लावा आणि फक्त त्याची किमया, त्याची जादू बघा. कारण की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी हव्याच असतात. यू नेव्हर नो, पीपल आर वेटिंग. सो प्लीज सगळ्यांनी बिझनेसेस सुरू करा. आणि माझ्या सगळ्यांना शुभेच्छा असतील ज्या कोणी हे ऐकून इन्स्पायर्ड होतील आणि सुरुवात करतील.
1: छान छान. वैभवी, शेवटचा प्रश्न असा की नवरात्र आणि स्त्री सक्षमीकरण यावर तू आपल्या सर्व श्रोतांना काय संदेश देशील?
0: खरं तर सगळ्यांना आणि अश्विनी तुला देखील नवरात्रीच्या खूप खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: मला वाटतं की नवरात्रीचे 9 दिवस हे न बघता स्त्रियांना स्त्रीपण जगण्यासाठी 365 दिवस आपण त्यांच्या ग्रोथसाठी सपोर्ट केला पाहिजे. स्त्री हा समाजातला इतका महत्त्वाचा भाग आहे की तिने देखील ते दाखवून दिलं द्यायला हवं की तिच्या आनंदासाठी जगायला हवं जगायला हवं आणि तिने देखील दाखवायला हवं की ती काय करू शकते आणि काय नाही करू शकते.

0: मला फक्त हे शेवटचं वाक्य सांगायला आवडेल की अगं स्त्री, तुझ्यातल्या तुला जप आणि लोकांच्या मनाला विचार करू नकोस. तू फक्त आणि फक्त तुला जप आणि सगळ्यांना करून दाखव, जसं की अश्विनी आता करून दाखवते. मी स्वतः वैभवी तुम्हाला करून दाखवते. माझी आई मला सपोर्ट करून, एक हाऊसवाईफ असून ती मला सपोर्ट करून ती करून दाखवते. तर मला असं वाटतं की तुझ्यातल्या तुला जप लोकांच्या मनाला नाही.
1: किती छान बोललीस, किती छान, किती छान, किती सुंदर दिसतेस आणि तू. तर मंडळी, या नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना. आजच्या पवित्र दिवशी माझ्या सर्व लाडक्या श्रोत्यांना, अर्थात माझ्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला घटस्थापनेच्या आणि नवरात्री उत्सवाच्या FM रेनबो कडून, आकाशवाणीकडून आणि माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. आई अंबाबाई आपल्या सर्वांच्याच आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ, हीच प्रार्थना. आणि वैभवी, आज तुझ्याशी गप्पा मारून खरंच मन प्रसन्न झालं. या मंगलमय दिवशी तुझ्यासारख्या एका गुणी, स्वावलंबी आणि जिद्दी स्त्री शक्तीचा प्रवास आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आला याचा मला खूप आनंद आहे. फॅशन डिझायनिंगचा कोणताही कोर्स न करता तू जे वस्त्रवलय निर्माण केलंस ते खरंच कौतुकास्पद आहे. आज तू आमच्या स्टुडिओत आलीस आणि श्रोत्यांनाही खूप सुंदर शुभेच्छा दिलास, याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि तुझ्या या प्रवासाला, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू सो मच अश्विनी.
1: या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांनी भरपूर प्रतिसाद दिलाय, सर्वांना भरपूर प्रेम आणि खरंच धन्यवाद. यासोबत वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्या खुणावत आहे. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, महत्वाचं म्हणजे बिंदास्त जगा, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारापाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली। या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते। दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। या आंदोलनादरम्यान पकडलेल्या सीजेबीच्या नेत्यांची एक वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुटका केली। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले आहेत। कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे। रेल्वे भरती मंडळानं पदवीधर भरती 2026 अंतर्गत बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे। विविध स्तरांवरच्या 3,548 पदांसाठी ही भरती होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्तांना पुढील 6 ते 8 महिने आधार देण्यासाठी राज्य शासनाचं सूक्ष्म नियोजन. ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारा जिल्ह्यात कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय. शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. राज्यात 3.5 शक्तीपीठांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35° सेल्सिअसच्या पुढे. आता सविस्तर बातम्या. राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबतच्या बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्यासह केंद्रीय पथकातील सदस्य उपस्थित होते. केंद्रीय पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागातील लहान गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक गावापर्यंत पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पाणी पोहोचवण्याचा आराखडा राज्य शासन तयार करीत आहे. ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध पाण्याचं पहिलं आरक्षण पिण्यासाठी करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यात नागरिक आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याची स्वतंत्र तरतूद केली असून त्यानंतरच अन्य वापरासाठी पाणी उपलब्ध केलं जाईल. या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यासारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. यंदा अपुरं पर्जन्यमान आणि जलाशयातील कमी पाणी साठ्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचं गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जिल्ह्यात बोरवेल अर्थात कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदींनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर जिल्ह्यातील कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात हा आदेश लागू करण्यात आला असून सर्व प्रकारच्या नवीन कूपनलिका खोदकामांवर तसंच विद्यमान बोरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर तात्काळ प्रभावानं पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी खासगी व्यक्ती, शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग व्यावसायिक आस्थापना तसंच बोरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार आणि यंत्रचालक यांना लागू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत अंतराळ क्षेत्रातील सुधारणांविषयी.

0: अर्धशतकाहून अधिक काळ भारतातील अंतराळ क्षेत्र म्हटलं की केवळ इस्रो हे एकच नाव समोर यायचं. 2020 मधील सुधारणांमुळे ही मक्तेदारी संपुष्टात आली. खासगी क्षेत्रातील अंतराळ विषयक उपक्रमांना परवानगी देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सहाय्य करणं यासाठी स्वतंत्र संस्था म्हणून इन स्पेसची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2023 भारतीय अंतराळ धोरणामुळे प्रक्षेपण वाहने आणि उपग्रहांपासून ते जमिनीवरील यंत्रणा आणि अंतराळ तंत्रज्ञानावर आधारित पूरक सेवांपर्यंत संपूर्ण क्षेत्र खासगी सहभागासाठी खुलं करण्यात आलं. या बदलांना अंतराळ क्षेत्रानं वेगानं प्रतिसाद दिला. 2014 भारतात अंतराळ क्षेत्रात केवळ एक स्टार्टअप होतं. 2024 पर्यंत ही संख्या सुमारे 440 पर्यंत पोहोचली, तर खासगी गुंतवणुकीनं 618 दशलक्ष डॉलरचा टप्पा ओलांडला. या सुधारणांचं महत्व 18 जुलै 2026 रोजी अधोरेखित झालं. त्या दिवशी स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 या रॉकेटनं श्रीहरिकोटा इथून उड्डाण केलं आणि पहिल्याच प्रयत्नात कक्षेत प्रवेश केला. भारतातील खासगी क्षेत्रानं विकसित केलेलं हे पहिलंच रॉकेट ठरलं.
1: वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. मात्र सुमारे 95,000 कोटी रुपयांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण, पारदर्शक पाणीवाटप आणि भूसंपादनातील न्याय यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे अशी भूमिका खासदार अमर काळे यांनी मांडली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी असं ते म्हणाले.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देवीची विविध रुपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. नागपूरजवळील कोराडी मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचं नवरात्र सुरू झालं. मंदिरावर रोषणाई तसंच अखंड ज्योती कार्यक्रम घेतला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. नवरात्र उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावती, यवतमाळ आणि वर्धा इथं सार्वजनिक मंडळांमार्फत देवींची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP ने दिली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. हवामान. मुंबईसह कोकण तसंच विदर्भासह राज्यातल्या काही भागात उद्या सोमवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मागील 24 तासात विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे गेलं आहे. सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 38.3 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. अमरावतीत 38.2, नागपूर, बुलढाणा आणि वर्ध्यात 36.5 आणि चंद्रपूरमध्ये 36.6 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्तांना पुढील 6 ते 8 महिने आधार देण्यासाठी राज्य शासनाचं सूक्ष्म नियोजन. ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या 2 टप्प्याचा प्रारंभ. नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारा जिल्ह्यात कूपनलिका खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय. शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. राज्यात 3.5 शक्तीपीठांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि राज्यातल्या काही भागात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35° सेल्सिअसच्या पुढे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार अन्नधान्य पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्नसुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण

नामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरु करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रुपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्णपदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांना वगळलं असून त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या 2 सामन्यांपैकी एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.
नमस्कार.

0: खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, अच्छा फार्म टू सिटी या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे
4: आणि मी प्रफुल्ल आसरेकर
3: तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहोत। प्रफुल्ल।
4: हा स्वप्निता।
3: अरे काल मी बाजारात गेले होते ना, तर खूप साऱ्या बायका आहेत ना मशरूमचे पॅकेट्स विकत घेत होते, की त्यात अगदी असे 6-7 मशरूम्स दिसत होते, पण खूप साऱ्या लोकांनी ते पॅकेट्स खरेदी केले रे। काय करत असतील एवढ्या मशरूम्स?
4: एवढ्या मशरूमचं ते काय करत असतील म्हणजे मला असं वाटतं, एकतर ते उत्पादनासाठी म्हणून वापर करत असावेत किंवा त्याची भाजीही करत असावे। याच मशरूम विषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय पालघरमधील कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ रुपाली देशमुख यांना।
3: मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
5: नमस्कार मॅम।
3: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की मशरूम म्हणजे नेमकं काय आहे?
5: मशरूम म्हणजे एक बुरशी आहे, जी आपण असं म्हणू शकतो की बुरशी गटातली एक खाद्य बुरशी आहे ती। यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिला काहीतरी खायला द्यायला लागतं, म्हणजे मीडिया द्यायला लागतो, आणि त्याच्यातलं जे न्यूट्रिशन आहे किंवा पोषण आहे ती घेऊन ती वाढते। सो ही एक चांगल्या प्रकारची बुरशी आहे, आणि हिचा व्यवसाय जो आहे आपण तो घरगुती पद्धतीने किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून करू शकतो। आता आपण बघतो की निसर्गामध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या बुरशी दिसतात, म्हणजे लाखो बुरशी आहेत, परंतु सगळ्याच काही बुरशी खाण्यायोग्य नसतात। पण जे आपण निसर्गामधल्या ज्या काही आपण मशरूम दिसतात, तर ते सगळे बुरशीमधनं आलेले असतात, परंतु तेही मशरूम आपल्याला माहिती नसेल तर ते आपण खाऊ नये, कारण त्याच्यामधले काही मशरूमचे विषारी सुद्धा असू शकतात। परंतु आपण जेव्हा कल्टिवेशन करतो किंवा त्याचं उत्पादन घेतो त्यावेळेस ते मशरूम खाण्यायोग्य असतात।
4: बरोबर। या आधारावर एक प्रश्न असा मला विचारायचा आहे मॅडम की मशरूमचे आहारातील महत्व किती आहे?
5: खूप जास्त, म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाही, खूप लोकांना प्रोटीन, आता आपल्याला सध्या माहिती आहे की प्रथिनांची किती गरज आहे सगळ्यांना, आणि असं झालेलं आहे की आता नॉनव्हेज जे लोक खातात त्यांना प्रथिनं, त्यांचा मांस, अंडी किंवा यातनं मिळतात, परंतु जे लोक व्हेजिटेरियन आहे त्यांना प्रथिनांचा सोर्स फार कमी आहे। तर मशरूम हा एक खूप चांगला प्रथिनांचा सोर्स आहे, याच्यामध्ये जे अमायनो ऍसिड्स आहेत तर ते सगळेच्या सगळे आपल्या बॉडीमध्ये चांगल्या पद्धतीने शोषले जातात, त्याच्यामुळे हा एक चांगला प्रथिनांचा सोर्स आपल्याला म्हणता येईल। याच्यामध्ये चांगले जीवनसत्व, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डी जीवनसत्व जे आहे ते आपल्याला फक्त सूर्यप्रकाशामधनं मिळते, परंतु जर तुम्ही मशरूम खात असाल तर त्याच्यामधनं तुम्हाला जीवनसत्व ड मिळते, आणि जर तुम्ही वाळवलेली मशरूम खाल्ली तर त्याच्यामधनं तुम्हाला जास्त जो डी जीवनसत्व आहे ते मिळते। त्याच पद्धतीने B12 जे आहे तर ती सुद्धा तुम्हाला मशरूममध्ये खूप चांगल्या प्रमाणात मिळते, त्याच्यामुळे जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला सोर्स आहे मशरूम। त्याचप्रमाणे याच्यामध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट्स आहेत, याच्यामध्ये फॅट नाही आहे, चरबी कमी आहे याच्यामुळे, त्याच्यामुळे लठ्ठ जे व्यक्ती आहेत त्यांना जर त्यांचं वजन कमी करायचं असेल त्याच्यासाठी एक चांगला उपाय आहे। जर कुणाला ट्युमर झाले असेल तर तो ट्युमर जो आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा मशरूम उपयोगात येतं। याच्यामध्ये तंतुमय पदार्थ आहेत, फायबर आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपलं पोट साफ होण्यासाठी किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशन वगैरे होतो ते न होण्यासाठी चांगलं उपयोगात येतं ते। आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये ना कॅन्सर प्रतिरोधक सुद्धा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण जर हे रोज सेवनामध्ये घेतलं तर पुढे जाऊन आपल्याला समजा कॅन्सर होणार असेल तर तो सुद्धा आपल्याला याच्यामधून रोखता येतो। थायरॉइड ज्यांना आहे किंवा होणार नाही यासाठी सुद्धा मशरूम खूप चांगले आहे, आणि 300 प्रकारचे रोग दूर करू शकेल असं हे मशरूम आहे। हे खूप जास्त पोषक आहे आणि हे सगळ्यांनी खायला हवं।
4: स्वप्निता, एवढासा दिसणारा हा घटक म्हणूया किंवा आपल्या अन्नातला एक भाग म्हणूया, पण किती गोष्टींचा उपयोग आहे त्याच्यामध्ये ना।
3: बरोबर। खर तर ना बुरशी म्हटलं की आपल्याला त्रासदायक असंच वाटतं, पण ही बुरशी खाण्यालायक आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटतंय। नाही
4: हो, अगदी अगदी अगदी।
3: मशरूमचं उत्पादन भारतात किती होतं आणि बाकी देशांमध्ये त्याचं उत्पादन किती घेतलं जातं?
5: हे सांगायला फार वाईट वाटतं की भारतामध्ये फक्त 1% आपण त्याचं उत्पादन घेतो आहे, ते जर आपण चायना पाहिलं तर चायनामध्ये 72% मशरूमचं उत्पादन होतंय, आणि बाकी देशांमध्ये सुद्धा 1-2% उत्पादन होत आहे. आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे 3.5-4 लाख टन पर्यंत आपण उत्पादन घेतो आहे आणि बटन मशरूमचा जास्त याच्यामध्ये प्रमाण आहे. आणि जर आपण आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 2024-25 NHB आधारित आकडेवारीनुसार 32.34 हजार टन आपण उत्पादन घेतो आहे. देशाचं जे आपलं एकूण उत्पादन आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जो आहे ते 8-10% आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रमाणात मशरूमचं उत्पादन होत आहे. परंतु आपल्या इथे जेवढं आपण उत्पादन घेतोय ते खूप कमी आहे. म्हणजे एका माणसी 150-200 ग्रॅम मशरूम पर इयर आपल्याला वर्षभरामध्ये येत आहे. आणि तेच जर चायनाचा विचार केला तर तिथे दरवर्षी एका माणसाला 1 किलो मशरूम येते त्याच्या वाट्याला. सो आपल्याला या बिझनेसमध्ये किंवा मशरूम उत्पादनामध्ये येण्यासाठी खूप मोठा वाव आहे.
3: म्हणजे हा जसा आहाराच्या दृष्टीने जसा महत्वाचा भाग आहे तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे, नाही का?
4: हो अगदी खरंय.
3: आणि आता मॅडम तुम्ही म्हणालात की वेगळ्या प्रकारचं मशरूम बटन मशरूम, तर याच्या कोणकोणत्या जाती आहेत काय?
5: याच्यामध्ये बटन मशरूम आहे, ऑयस्टर मशरूम आहे, त्याच्यानंतर मिल्की मशरूम एक म्हणून प्रकार आहे, शिटाके आहे, किंग ऑयस्टर आहे, त्याच्यानंतर पॅडी मशरूम आहे जे फक्त भाताच्या काढावरच घेतलं जातं, आणि काही मेडिसिनल मशरूम सुद्धा आहेत. हे सगळे मशरूम जे याचा आपण व्यवसाय करू शकतो. आणि आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळे मशरूम घेतलं जातं. जसं जर आपण ओडिसा वगैरे त्या भागामध्ये गेलो तर तिथे पॅडी मशरूम जास्त घेतलं जातं कारण त्याचं टेम्परेचर जास्त असतं. आणि तुम्ही हिमाचल वगैरे त्या भागात गेलात तर तिकडे बटन मशरूम जास्त प्रमाणात घेतले जातात कारण त्याचं टेम्परेचर खूप लो असतं. सो असं टेम्परेचरनुसार आपण वेगवेगळ्या भागामध्ये आपण भारतामध्ये मशरूम जे आहे ते घेतो.
4: बरं, व्यवसायावरून आठवलं, जर उत्पादन करायचं असं जर आपण ठरवलं तर त्याच्यासाठी काही शेड किंवा जागा महत्वाची असावी का?
5: हो अगदीच. आता तुम्हाला मी जेवढे मशरूम्स तुम्हाला सांगितले यापैकी कुठलेही मशरूम करायचं असेल त्यानुसार प्रत्येक मशरूमची पद्धती जी आहे ती वेगवेगळी आहे. सोपं मशरूम जे आहे त्याबद्दल आपण बोलूया किंवा त्याबद्दल मी सांगते जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि शेतकरी हे घरच्या घरी करू शकतो. त्यातलं ऑयस्टर मशरूम ज्याला आपण मराठीमध्ये धिंगरी मशरूम असं म्हणतो तर ते आपल्याला खूप घरच्या घरी व्यवस्थितपणे करता येतं. याच्यासाठी जी जागा किंवा शेड जे लागतं ना तर ती एकतर म्हणजे सावलीची असली पाहिजे. ओके, कारण आपल्याला तिथे पूर्णपणे थंडावा हवा आहे त्याच्यामुळे आपल्याला जिथे सावली असेल त्या जागेची निवड तो आपण करायचा आहे. पाण्याचा चांगला निचरा होणारी पाणी साठवून ठेवणारी जागा आपल्याला नको आहे. त्याप्रमाणे तुमच्याकडे एखादं घर बांधलेलं आहे त्या रूममध्ये तुम्ही सुद्धा मशरूम करू शकता. किंवा मग तुम्हाला आता बांधायचं आहे समजा की तुम्हाला शेड तयार करायचं आहे तर तुम्ही बांबू असेल, लाकूड असेल किंवा ग्रीन नेटचा उपयोग करून आपल्याला ते शेड बांधायचं आहे. म्हणजे आपल्याला कुठलंही असं खूप जास्त खर्च करायचा नाही किंवा भिंती बांधायच्या नाही आहेत. जस्ट तुम्ही फक्त बांबूचा उपयोग करून ग्रीन नेटचं शेड बांधा. वरती जे आहे छतावरती तुम्ही गवत असेल किंवा नारळाच्या थावड्या असतील किंवा ताडपत्री असतील हे टाकून सुद्धा तुम्ही म्हणजे कमी पैशामध्ये आपल्याला हा उद्योग करता येतो. जास्त उत्पादन घेऊ शकतो. फक्त आपल्याला काय बघायचं आहे तिथे थोडासा सौम्य प्रकाश आला पाहिजे, तिथे हवा खेळती राहिली पाहिजे आणि तिथे जे वायुविजन जे आहे ते चांगलं असलं पाहिजे. कारण आपल्याला जेव्हा प्रोडक्शन येतं त्यावेळेस आपल्याला थोडासा उजेड पण लागतो आणि हवा खेळती लागते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शेड तयार करायचं असतं. आता जेव्हा तुम्ही शेड तयार करणार त्यावेळेस त्याची जी उंची आहे कमीत कमी तुम्ही 10-15 फूट पर्यंत ठेवा आणि साईडची जी उंची आहे ती 10-12 फूट पर्यंत. जेणेकरून जेवढं तुम्ही मोठं शेड तयार कराल तिथे हवा चांगली खेळती राहील. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर शेड तयार केलं तर कमी पैशामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी जागा तयार होईल.
4: म्हणजे मला वाटतं हा पर्याय खूपच छान आहे प्रत्येकासाठी, घरातही आणि इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा.
3: अगदी अगदी. आणि यासाठी साहित्य काय लागतं?
5: आता जर तुम्ही ऑयस्टर मशरूम करत असाल तर तुम्हाला याच्यासाठी लागतं की भाताचा पेंढा असेल किंवा तुमच्याकडे गव्हाचा पेंढा असेल तोही चालेल, सोयाबीनचा पेंढा पण चालेल किंवा पालापाचोळा असेल तुमच्या शेतामधला निघाला तोही चालेल. त्यानंतर एक ड्रम लागेल तुम्हाला 200 लिटरचा ज्याच्यामध्ये मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला त्याचे. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या शेडमध्ये दोऱ्या बांधायच्या असतील दोऱ्यांवर तुम्हाला ठेवायचं असेल तर ते किंवा रॅक तुम्हाला लागतील. तुम्ही जर रासायनिक पद्धतीने करत असाल तर तुम्हाला काही केमिकल्स त्याच्यामध्ये लागतील. आणि एक तुम्हाला जर गरम पाण्याच्या पद्धतीने करत असाल तर उकळण्यासाठी मोठा पातेलं वगैरे तुम्हाला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सीड लागतील ज्याला आपण स्पॉन म्हणतो मशरूमचे बियाणं, तर ते तुम्हाला लागेल. बस एवढ्याच गोष्टी आहेत ज्याचा उपयोग करून आपण चांगल्या पद्धतीने मशरूम तयार करू शकतो.
3: अत्यंत कमी पैशात कमी गोष्टींमध्ये घेतलं जाणारं उत्पादन म्हणजे मशरूम. हे आता आपल्याला
4: कळलंय. खरंय.
3: मॅडम मशरूम ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ती प्रोसेस कशी होती की स्वतःचं अन्न बनवण्याची प्रोसेस काय सांगाल?
5: आता मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने आपण जे धिंगरी मशरूम आहे किंवा ऑयस्टर मशरूम ज्याला म्हणतो त्याची प्रोसेस सांगते की आपल्याला कशा पद्धतीने ते बनवता येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भाताचा पेंडा असेल, मी मगाशी सांगितलं, तुमचा गव्हाचा पेंडा असेल, सोयाबीनचा पेंडा, तो तुम्हाला घ्यायचा आहे. आता तो घेताना आपल्याला एक लक्षात घ्यायच्या, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे की पेंडा खूप जुना नाही घ्यायचा, म्हणजे 2 वर्षाआधीचा 3 वर्षाआधीचा असा पेंडा आपल्याला घ्यायचा नाहीये. दुसरी गोष्ट, तो जो पेंडा आहे तो ओला झाला होता आणि नंतर तो सुकला, तो पेंडा घ्यायचा नाही, कारण कुजलेली वस्तू आपल्याला या मशरूमसाठी लागत नाही. आणि तिसरी गोष्ट की ज्या शेतामध्ये खूप जास्त रोग कीड आली होती आणि तो रोग किडीवाला जो पेंडा आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये, कारण जितका चांगला पेंडा तुम्ही घेणार आहात तेवढं तुमचं प्रोडक्शन जे आहे पुढे जाऊन चांगलं येणार आहे. त्यामुळे स्वच्छ ताजा असा पेंडा आपल्याला घ्यायचा आहे. तर आता पेंडा घेतल्यानंतर आता आपल्याला, आपण माहिती आहे की पुढे बुरशी वाढवतोय, तर आपल्याला स्वच्छता खूप महत्वाची आहे. तर पेंढा जेव्हा आपण घेणार त्यावेळेस भरपूर साऱ्या बुरशी त्याच्यावरती असणार, तर आपल्याला पहिल्यांदा तो पेंढा जो आहे निर्जंतुक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करणार आणि तुकडे केल्यानंतर ते गोणींमध्ये भरणार. आता मी इथे 2-3 मेथड सांगणार आहे तुम्हाला की ज्याच्यामधून तुम्ही पेंढा जो आहे तो स्टरलाइज करू शकता किंवा निर्जंतुक करू शकता. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो की पेंढा कट करतो आणि पेंढा कट करून त्याला आपण गोणीमध्ये भरतो. मग जसा 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण पाणी टाकायचं, 100 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो पेंढा जो आहे त्याच्या गोण्या ज्या आहेत पेंढ्या त्या भिजत टाकायच्या आणि 5 ते 6 तास आपल्याला तो पेंढा त्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. 6 तासानंतर तो पेंढा काढायचा आणि एक मोठं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये तो पेंढा टाकून द्यायचा आणि 10 ते 15 मिनिटं तो पेंढा आपल्याला उकळून घ्यायचा आहे. आणि आता काय झालं की तो उकळतं पाणी असल्यामुळे त्याचं टेम्परेचर 100 डिग्रीच्या वरती गेलं आणि त्याच्यामुळे 100 डिग्रीच्या वरती गेल्यामुळे त्या पेंढ्यामध्ये सगळे जीवजंतू जे काय असेल ते सगळे मरून जातील. नंतर तो पेंढा आपण बाहेर काढायचा, थोडा थंड होऊ द्यायचा आणि एक प्लास्टिकचं कापड खाली टाकून त्याच्यावरती तुम्ही अंथरायचा आणि त्याला थंड होऊ द्यायचा. ही झाली आपली पहिली पद्धत ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही केमिकलचा युज केलेला नाहीये. आता मी दुसरी मेथड सांगणार आहे की ज्याच्यामध्ये आपण केमिकल युज करणार आहे आपल्याला पेंढा स्टरलाइज करायसाठी. तर याच्यामध्ये सेम प्रोसेस, आपण पेंढा कट करणार, गोणीमध्ये भरणार, 100 लिटर पाणी घेणार आणि 100 लिटर पाण्यामध्ये आता आपण 2 केमिकल मिक्स करणार. त्याच्यामध्ये 1 केमिकल आहे 22 टिन, ते आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये 7.5 ग्रॅम टाकायचं आहे. आणि दुसरं केमिकल आहे ते आहे आपल्याला फॉर्मेलिन, ते फॉर्मेलिन आपल्याला 125 ml टाकायचं आहे. हे दोन्ही मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोण्या टाकायच्यात आणि गोण्या टाकल्यानंतर आपला जो ड्रम होता तो आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे केमिकल टाकले ते बाहेर उडून जायला नको. आणि असे जे आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे ते आपल्याला 12 तास त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. 12 तासामध्ये काय होईल की केमिकल रिएक्शन होतील आणि आपल्या जे पेंढ्यामध्ये जे काही बुरशी असेल किंवा जीवजंतू असतील ते सगळे निघून जातील. 12 तासानंतर आपल्याला तो काढायचा आहे पाण्यातनं आणि परत आपल्याला तो सुकवायला ठेवायचा आहे. सुकवायला ठेवताना तो पेंढा आपल्याला घरामध्ये किंवा वरांड्यामध्ये सुकवायचा आहे, कारण तो जर तुम्ही परत उन्हामध्ये सुकवायला टाकला किंवा अजून बाहेर टाकला तर हवा येईल आणि परत तुमचा जो आपण निर्जंतू केलेला पेंढा आहे तो खराब होईल. त्याच्यामुळे तो आपल्याला सुकवायला टाकायचा. तर ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत आहे की आपण त्याला जो आहे वाफवू शकतो. तर सेम आपण करतो की पेंडा साध्या पाण्यामध्ये भिजत टाकतो, 5 ते 6 तास आपण पेंडा भिजवतो आणि नंतर त्याला वाफ देतो आणि वाफ देताना आपल्याला 1 तास आपल्याला त्याला वाफ द्यायला लागते. वाफ दिल्यानंतर परत आपण तो सुकवतो. तर ह्या 3 पद्धतीपैकी तुम्हाला जी पद्धत चांगली वाटते किंवा सोपी वाटते किंवा तुम्हाला वाटते की मला केमिकल नाही युज करायचं, तर तुम्ही या 3 पैकी कुठली पद्धत युज करू शकता. आता मी जसं आमच्या बचत गट ज्या महिला आहेत, जसं मी आदिवासी भागामध्ये जे काम करते तिथल्या सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला ह्या गरम पाण्याची पद्धतच करतात. त्या म्हणतात मॅडम आम्हाला केमिकल युजच करायचे नाहीये, तर ती ते पद्धत युज करतात. तर प्रत्येक जी पद्धत वाटेल ती ते युज करू शकतो. आता पेंढा आपण सुकवत ठेवला की तो किती सुकवायचा आहे आपल्याला, आपल्याला पेंढा असा हातात पकडून बघायचा आहे. पेंढ्यामध्ये पाणी पडता कामा नये, परंतु पेंढा आपल्या हाताला थंडा लागला पाहिजे, म्हणजे आपल्याला 60% पर्यंत त्याचं मॉइश्चर असलं पाहिजे एवढा पेंढा आपल्याला सुकवायचा आहे. जेव्हा आपण हे सुकवतो ही पद्धत पण खूप महत्वाची आहे. तुमचा पेंढा जास्त ड्राय पण नको आणि जास्त ओला पण नको, तर तुम्हाला व्यवस्थितपणे तो हात लावून तुम्हाला कळला पाहिजे. याच्यामध्ये आपण पेंढा व्यवस्थित स्टरलाइज करून घेतलाय, त्याला आपण व्यवस्थित सुकवून घेतला. याच्यानंतर मग आपण आता पिशव्या भरणार आहेत, बॅग भरणार आहे. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही करता, जेव्हा आम्ही प्रशिक्षण देतो तेव्हा शेतकऱ्यांना सांगतो की सुरुवातीला जेव्हा करताय तुम्ही तेव्हा छोट्या बॅग भरा. तर 5 किलोची 10 किलोची बॅग तुम्ही भरू शकता. त्याच्यामध्ये आपण लेअर बाय लेअरनी हे करतो, पिशव्या भरतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पेंढा टाकतो आणि त्याच्या फक्त बाहेरच्या बाजूला आपण स्पॉन टाकतो, म्हणजे त्याला आपण मशरूमचं बियाणं म्हणतो ते टाकतो. परत स्पॉन टाकतो, परत बियाणं टाकतो, परत स्पॉन टाकतो, परत बियाणं टाकतो, असं करून आपण ती बॅग भरतो आणि ती

0: ना पॅक करून घेतो, त्याला होल्स करतो. जर तुम्ही होल्स नाही केले तर ती बुरशी आहे, ती जिवंत आहे, तिला श्वास घ्यायचा आहे. जर बॅगमध्ये पॅक करून ठेवली तर ती मरून जाईल, त्याच्यामुळे आपण त्याला होल्स करतो. आणि होल केल्यानंतर ती जी बॅग आहे आपण ती 15 दिवस अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवतो.
1: बरं,
0: ठीक आहे, डार्क रूम मध्ये आपण ती ठेवतो. आता अंधाऱ्या खोलीमध्ये का ठेवतो, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बुरशी अंधारातच वाढते, त्याच्यामुळे आपण ती अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवतो. आता यावेळेस सगळ्यात महत्वाचं काम आहे तुम्हाला रूमचं टेम्परेचर किती आहे आणि आर्द्रता किती या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, तर आर्द्रता जी आहे ती आपल्याला 80 ते 88% आर्द्रता लागते आणि जे तापमान आहे ते 20 ते आपल्याला 25 पर्यंत 26-27 पर्यंत झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या वरती जायला नको. तर या 15 दिवसांमध्ये आपल्याला हे टेम्परेचर आणि जे आपलं ह्युमिडिटी आहे ह्या दोन गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं. बाकी 15 दिवसांमध्ये आपल्याला दुसरं काही करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे की आपण जो बॅग्स भरलेले आहेत त्याच्यावर फक्त पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते ना. जर तुम्हाला दिसते की काळ्या रंगाची बुरशी वाढते किंवा हिरवी बुरशी वाढते, याचा अर्थ तुमची बॅग खराब झाली किंवा कंटॅमिनेट झाली आहे. तर तुम्हाला ती बॅग घ्यायची आणि बाहेर नेऊन ती जाळून टाकायची आहे.
2: बरं,
0: ओके. कारण जर तिथे राहिली तर म्हणजे आपल्या शेडमध्ये दुसरी कुठली तरी वाईट बुरशी आली आहे, आणि जर ती वाईट बुरशी आली तर ती काय करेल, एका बॅगवरून दुसऱ्या बॅगवर जाईल. सो त्याच्यामुळे जसं झालं असं तर ती बॅग आपल्याला नेऊन बाहेर टाकून द्यायची आहे. सो हे 15 दिवसांमध्ये तुमची पूर्ण जे बॅगवरची जी बुरशी आहे ती पूर्णपणे पांढऱ्या रंगाची होऊन जाते, ती पूर्ण वाढते. त्याला आपण मायसिलियम म्हणतो, मायसिलियम रन होतं त्याच्यावरती, म्हणजे बुरशी वाढते. 15 दिवस पूर्णपणे बुरशी वाढली त्याच्यावरची की आपल्याला आता जे वातावरण लागणार आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडस तिथे उजेड लागणार आहे, कारण आता आपली जी फळं जी आहेत ती बाहेर येणार आहेत. तर 15 दिवसानंतर आपल्याला आता उजेड पाहिजे, डायरेक्ट सनलाईट येते असं नकोय आपल्याला, थोडासा आपल्याला उजेड हवाय तिथे आणि हवा खेळती हवी आहे. आणि 15 दिवसानंतर आपल्याला आता रोज त्याला पाणी मारायचं आहे, जी तुमची बॅग्स आहे त्याला थोडं तुम्हाला पाणी मारायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक स्प्रेनी तुम्ही पाणी मारा जेणेकरून तिथे मॉइश्चर राहील. आणि 20 ते 25 दिवसापासून त्याच्यामधनं आपल्याला छोटे छोटे पिन हेड, छोटे छोटे मशरूम यायला लागतात आणि 26-27 दिवशी त्याच्यामधनं मशरूम यायला चालू होतात. सो खूप सोप्या पद्धतीने, म्हणजे बघा जर तुम्ही एखादी शेती करतायत मिरची किंवा वांगी किंवा काही भाजीपाला लावताय किंवा फळं लावतात, त्याला यायला किती दिवस लागतात, एक 3-4 महिने जातात, त्याच्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन मिळतं तेही तुम्हाला माहिती नाही काय होईल. पण मशरूमचं असं आहे की विदिन 25 दिवसांमध्ये तुम्हाला याच्यामधनं मशरूम्स यायला सुरुवात होतात, आणि मग ते आले मोठे झाले की आपण त्याला तोडतो आणि त्याला पॅक करून आपण ते बाजारामध्ये विकतो. तर ही त्याची एक मी प्रोसेस सांगितली की अशा पद्धतीने आपण मशरूम जे आहे ते करू शकतो.
1: मला पुढे असं विचारायचं मॅडम की आता मशरूम आहे तर तो 12 महिने आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो का, किंवा त्याचबरोबर 20 ते 25 दिवस हा कालावधी अजून वाढतो किंवा त्याही पेक्षा कमी होतो का, या प्रश्नाबद्दल आपण काय म्हणतो.
0: जसा पहिला प्रश्न तुमचा होता की आपण 12 महिने घेऊ शकतो का, अगदी. जर तुम्ही तापमान जर नियंत्रण करू शकत असाल तर तो 12 महिने आपल्याला घेता येतं. जसं आपल्याकडे माहिती आहे की मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये टेम्परेचर 35 किंवा 40 पर्यंत जातं, तर त्या टाइमला थोडंसं कठीण जातं तापमान कमी करणं, पण बाकी वेळेस आपल्याला घेता येतं. आणि ही जी सायकल आहे, आता मी सांगितलं तुम्हाला की 25 दिवसापासून तुम्हाला प्रोडक्शन चालू होतं, पुढे 1 महिन्यापर्यंत तुम्हाला त्याचं प्रोडक्शन मिळत राहतं. आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन मिळाल्यानंतर तुमची जी राहिलेली बॅग आहे, म्हणजे आता तुम्हाला कळतं की आता याच्यामधलं सगळं मायसिलियम संपलेलं, आता याच्यामधनं मशरूम येणार नाही, त्यावेळेस ती बॅग तुम्ही घ्यायची आणि ती कंपोस्टला टाकायची. म्हणजे कुठलाच भाग याच्यामधला वाया जात नाही, ती बॅगचं खूप छानपणे कंपोस्टिंग होतं. किंवा तुमच्याकडे जर दुभती जनावरं असतील, गाई असतील किंवा बकऱ्या असतील, त्यांनाही तुम्ही खायला दिलं तरी चालतं, त्यांना पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जे आहे ते मिळतं. तर त्या पद्धतीने ते आपल्याला कंपोस्टिंग पण त्याचं करता येतं.
2: किती छान. मशरूम उत्पादनामध्ये स्वच्छता किती महत्वाची आहे.
0: खूप जास्त महत्वाची आहे, कारण आपण एक बुरशी वाढवतो आहे आणि बुरशी वाढवताना दुसरी कुठली बुरशी येऊ नये. कारण आम्ही बघितलेलं आहे की आपली जी बुरशी आहे त्याच्यापेक्षा जर दुसरी कुठली बुरशी आली, जर ट्रायकोडर्मा वगैरे जर आलं तर तो खूप स्पीडनी वाढतो आणि आपल्या बुरशीला तो खाऊन टाकतो किंवा तो आपल्या बुरशीला मारून टाकतो. त्याच्यामुळे स्वच्छता मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर जेव्हा तुम्ही बॅग्स भरता आहात त्या टाइमला किंवा बॅग भरल्यानंतर त्या रूममध्ये कोणी जाताना हातपाय स्वच्छ धुवूनच जाईल, किंवा तुम्ही फक्त जे काम करणारे लोक आहेत त्यांनीच त्या रूममध्ये जा, खूप लोकांना त्या रूममध्ये जाऊ देऊ नका. प्रत्येक वेळ जेव्हा तुम्ही बॅगला हँडल करणार आहात त्यावेळेस तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथे जे आहे तो तुम्हाला विचार करायला लागेल किंवा त्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील.
1: असे काही घटक आहेत का किंवा असे काही केमिकल्स आहेत का ज्याच्यामुळे बुरशी जर चुकून लागली तर त्याला आपण निर्जंतुक करू शकतो.
0: केमिकल असं नाही म्हणता येईल की आपल्याला असं बघा की बुरशीला

0: जर दुसरी कुठली बुरशी आली तर त्याला नाही आपण नियंत्रित करू शकणार, त्याला आपल्याला मग ती बॅग आपल्याला बाहेरच फेकून द्यावी लागेल, हाच एक उपाय आहे. पण आपल्याला आपण एक काम करू शकतो की आपण फॉर्मेलिनचा जो स्प्रे आहे तो तुम्ही रूममध्ये करू शकता. आता केव्हा केव्हा काय होतं ना की छोटे छोटे फ्लाईज त्याच्यामध्ये येतात, कारण तिथे आता थंडावा आहे, पाणी आहे, त्याच्यामुळे छोटे छोटे फ्लाईज तिथे येतात. मग त्यावेळेस आपल्याला फॉर्मेलिनचा स्प्रे वगैरे जर आपण रूममध्ये केला तर ते फ्लाईज उडतात, किंवा मग आपण चिकट ट्रॅप्स वगैरे तिथे लावतो त्यामुळे फ्लाईज आपल्याला कंट्रोल करता येतात.
1: बरं, त्याचे काही प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात का?
0: हो, आता बघा, जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं ओलं मशरूम जर विकल्या गेलं जात असेल तर ते ओलं मशरूम विकायचं आहे आपल्याला, आणि ओलं मशरूमला चांगली किंमत मिळते. म्हणजे माझ्याकडे ज्या बायका आता विकतात त्या 300-350 रुपये किलोनी मशरूम जे आहेत ते विकल्या जात आहे. आणि समजा जर मशरूम नाही विकायचं असेल तुम्हाला, म्हणजे त्याचे बाय प्रोडक्ट करायचे असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मशरूम ड्राय करून ठेवता येतं.
1: बरोबर,
0: त्याला सुकवता येतं आपल्याला मशरूमला. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलेलं की सुकवलेलं मशरूम मध्ये अजून जास्त व्हिटॅमिन डी जे आहे ते वाढतं, आणि तुम्हाला ते मशरूम एक वर्षभर चांगल्या पद्धतीने ठेवता येतं. तर आपण मशरूम सुकवू शकतो, त्याची पावडर तयार करू शकतो. आता आपण सगळे पाहतोय की आपण प्रोटीन पावडर खातो आहे, बरोबर. सो आपल्याला ते प्रोटीन पावडर म्हणून युज करता येतं. फक्त एक लक्षात घ्यायचं आपल्याला की आपल्याला कच्चं खायचं नाहीये.
1: अच्छा,
0: हा, म्हणजे समजा जर तुम्ही त्याची पावडर खाताय तर तुम्ही कणकेमध्ये तुम्ही मिक्स करू शकता, किंवा तुम्ही डाळीमध्ये मिक्स करू शकता, दुधामध्ये मिक्स करू शकता. फक्त तुम्हाला गरम करून घ्यायची आहे आणि खूप जास्त पण खायची नाहीये.
1: अच्छा,
0: हा, आपल्याला मशरूम जे आहे ते खूप जास्त पण सेवन करायचं नाही आहे. एका व्यक्तीला 100-150 ग्रॅम मशरूम एका दिवसासाठी पुरेसे आहे, याच्यापेक्षा जास्त मशरूम आपण कन्झ्युम करायचे नाहीयेत.
1: बरं,
2: मशरूमच्या बाजारपेठा कुठे कुठे उपलब्ध आहेत आणि निर्यात आयातीचा कसा व्यवहार होतो?
0: बाजारपेठा आता सध्या कसं झालंय ना की तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय की बटन मशरूम खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकला जात आहे आपल्याला, कारण त्याला हॉटेल्स इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतात, कारण त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवता येतात. परंतु बाकीचे जे मशरूम आहे, जसं ऑयस्टर मशरूम आहे, किंवा शिडाकी मशरूम असेल, किंवा जे मिल्की मशरूम आहे, पॅडी मशरूम आहेत, हे असे मशरूम्स आहेत जे हॉटेलमध्ये चालत नाही, कारण त्याची लाईफ सायकल पण कमी आहे आणि त्याचे जे प्रोडक्ट आपण बनवतो आहे ते असे दिसून येणारे नाही आहेत. जसं बटन मशरूम थोडासा टणक असतो, हे बाकीचे मशरूम थोडे टणक नसतात. तर याला सगळ्यांना मार्केट जे आहे ते तुमचं लोकल मार्केट आहे, की लोकल मार्केटमध्ये जो आपला घरगुती खाणारा ग्राहक आहे तोच मोठ्या प्रमाणामध्ये याचं मार्केट आहे. किंवा मग तुम्ही त्याचे बाय प्रोडक्ट करू शकता, जसं तुम्ही पावडर आहे त्याचं, किंवा तुम्ही त्याचे लोणचं बनवू शकता, तुमचे त्याची बासुंदी बनवू शकता, तुम्ही त्याचे बिस्किट्स बनवू शकता. त्यानंतर आम्ही त्याची खीर बनवली होती, पापड आपल्याला बनवता येतात, पापडामध्ये सुद्धा तुम्ही ते टाकू, म्हणजे अजून जास्त न्यूट्रिशियस ते होतील, त्याचं लोणचं चांगल्या पद्धतीचं बनतं. सो हे असे बाय प्रोडक्ट आपल्याला त्याच्यामधनं करता येतात. फक्त आपल्याला जेव्हा तुम्ही हे युज करणार ना, म्हणजे कुठल्याही प्रोडक्टमध्ये तुम्ही जेव्हा युज करणार तेव्हा फक्त आपल्याला 20% युज करायचं आहे. समजा जर तुम्ही नानखटाई बनवता आहात मशरूमची, त्याच्यामध्ये जर तुम्ही मैदा वापरत असाल तर तुम्ही नानखटाईमध्ये जर 1 किलोची बनवताय तर तुम्ही 800 ग्रॅम मैदा घ्या, 200 ग्रॅम जे आहे ते तुम्हाला मशरूम पावडर घ्यायची आहे, तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचं आहे.
1: प्रफुल्ल, विश्वासच बसत नाहीये की मशरूम पासून इतके पदार्थ बनतात.
2: खूप खरंय, मला याबद्दलच खास प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण याच मगापासून मॅडम जे सांगतात बचत गट विषयी, तर मॅडम याचं प्रशिक्षण दिलं जातं का, किंवा याचं प्रशिक्षण कसं घ्यावं?
0: याचं जर पूर्ण प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर कमीत कमी 2-3 दिवस ते प्रशिक्षणासाठी आपल्याला लागतात. तर तुमच्या जवळपासचं जे कृषी विज्ञान केंद्र असेल तिथे तुम्हाला मिळू शकते. आमच्या कोसबाडला पण तुम्हाला, जे डहाणूला आहे आमचं, तिथे सुद्धा आमचे दर महिन्याला याचे प्रशिक्षण होत राहतात. त्यानंतर कृषी विद्यापीठांमध्ये सुद्धा होतात, किंवा आपलं पुण्याला सुद्धा आहे, राहुरीचं जे कृषी विद्यापीठ आहे तिथे सुद्धा आपलं महाराष्ट्राचं रिसर्च सेंटर आहे मशरूमचं, तिथे सुद्धा प्रशिक्षण आयोजित केली जातात. आणि प्रशिक्षण घेताना असं ठिकाणी प्रशिक्षण घ्या जिथे तुम्हाला प्रॅक्टिकल जास्त सांगितलं जाईल, कारण ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता किंवा करता त्याच वेळेस चांगल्या पद्धतीने समजल्या जातात.
1: मशरूम प्रकल्पासाठी काही योजना आहेत का?
0: हो, भरपूर साऱ्या योजना आहेत. त्याच्यामधल्या केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आहेत. त्याच्यामध्ये एक MIDH म्हणून आहे, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, ही कृषी विभागाची ही योजना आहे. याच्यामध्ये नियंत्रित वातावरणात 50 मॅट्रिक टनपेक्षा जास्त आणि 300 मॅट्रिक टनपर्यंत जर तुमची कॅपॅसिटी असलेला युनिट असेल त्याला 40% सबसिडी मिळते. आणि 5 लाखाचं प्रोजेक्ट असेल तर तुमचा स्वहिस्सा 1 लाखापर्यंत एमआयडीएचे देते सबसिडी 40%, म्हणजे त्यांचे 2 लाखापर्यंत असते, आणि बँक लोन तुम्हाला करायला लागतं 2 लाखाचं, असे 5 लाख तुम्हाला त्याच्यामधनं करता येते. सो

0: टक्के त्यांची सबसिडी आहे.
1: आमच्या सर्व श्रोत्यांना किंवा तरुणाईला या व्यवसायात येण्यासाठी काय सांगाल?
0: आत्ता खूप संधी आहे या व्यवसायात येण्याची, कारण आपण बघतोय कोरोनानंतर सगळ्या लोकांना चांगलं खाणं हे समजलेलं आहे आणि आत्ता आपण सगळे लोक खूप प्रथिनं आणि सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेलो आहोत. तर हा एक घरगुती एक चांगला व्यवसाय करू शकतो. आणि मला सांगायला आनंद होतो की पालघर जिल्ह्यामध्ये आत्ता माझ्याकडे 35 बचत गट आहेत जे हा व्यवसाय करतायत आणि सगळ्या आदिवासी बचत गट आहेत. म्हणजे अशा बायका ज्या शिकलेल्या नाही आहेत त्या जर हा व्यवसाय करू शकत असतील तर जर चांगले तरुण जे शिकलेले आहेत ते तर खूप चांगल्या पद्धतीने हे करू शकतात आणि मिनिमम 5-10 हजारामध्ये सुरू करून तुम्ही लाखो पैसे याच्यामधून कमावू शकता. फक्त तुमच्याकडे थोडस पेशन्स पाहिजे आहे हा व्यवसाय करताना आणि प्रशिक्षणाची गरज त्याच्यामध्ये आहे. सो खूप चांगल्या पद्धतीने याच्यामधनं लोक तयार होऊ शकतात.
2: खूप सुंदर. मला वाटतं मग स्वप्निता या सगळ्या योजनांचा लाभ लवकरात लवकर तरुणाईने शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य माणसांनी घेतलाच पाहिजे.
1: मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत. सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे आभार.
0: धन्यवाद.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल, असं ते म्हणाले. भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आयआयटी चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रकल्प तामिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील, असं ते म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत, असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला, असं त्यांनी सांगितलं. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही, असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार

कळला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली. कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट केली होती. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंग गडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या IASF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलंय. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरु करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरु करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस बजावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. गुजरातमध्ये आज नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरामा नगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटाउदेपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि IASF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुप्रभात. सगळीकडे पुन्हा एकदा मंगलमय छान वातावरण आहे आणि कालपासून आपण नवरात्रोत्सवाला सुरुवात केलेली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने नवीन नवीन संकल्पना किंवा नव्या नव्या गोष्टींची सुरुवात म्हणून सुद्धा या दिवसांमध्ये आपण अनेक वेगवेगळी कामं करत असतो. अशा सगळ्या गोष्टी सांभाळत असताना देवी आदिशक्ती जिचा आशीर्वाद कायम आपल्यावर असायला हवा ही एक भावना आपल्या मनात असते आणि त्यानिमित्ताने पूर्ण समर्पित होऊन या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मग तो घराघरात असो किंवा सार्वजनिक स्तरावर असो, असं सगळीकडे मंगलमय एकंदरीत वातावरण आहे. आपण सुद्धा 8 वाजेपर्यंत एकमेकांच्या बरोबर आहोत. 5 ते 6 वंदनमध्ये मेडिटेशन बद्दल थोडंसं बोलूया, ध्यानधारणेबद्दल बोलूया. आज असा कोणता विषय आहे जो खूप महत्वाचा आहे आणि विचारवंत काय म्हणतायत त्यावर ते मी सांगेनच. भक्तिगीतं बरोबर असणार आहेत छान छान आणि मग रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. कालपासून नवीन छान मालिका त्वम ही दुर्गा आपण सुरू केलेली आहे जी उत्तरार्धामध्ये असणार आहे. त्याविषयीसुद्धा उत्सुकता असेलच की आज कोणत्या क्षेत्राबद्दल आपण बोलणार आहोत हे सगळं मग असेल, पण एकंदरीत 8 वाजेपर्यंत उत्साहाचं वातावरण असणार आहे हे मात्र नक्की. सुरुवात करूया छानशा रचनांनी. 2 रचना असतील आणि मग आपल्या विषयाकडे आपण जाणार आहोत.

सुंदर सुंदर गाणी बरोबर असणारच आहेत, भक्ती रचना आहेतच, पण त्याबरोबरीने आपण जी गेली अनेक महिने ध्यान धारणेची किंवा मेडिटेशनची सिरीज करतो आहोत त्यामध्ये आज कशाबद्दल बोलतोय? नवरात्रीचे दिवस आहेत त्यामुळे ध्यान धारणेची सिरीज सुद्धा थोडीशी वेगळी असणार आहे. आत्ता शक्ती स्वरूप आपल्याला फार सगळीकडे जाणवणार आहे आणि खूपच आपण त्याच्याकडे जागरूकपणे बघणार आहोत. बघा, आपल्याकडे सोशल मीडिया इतक्या मोठ्या प्रमाणात आता सगळीकडे असताना वेगवेगळे जे आपल्या आजूबाजूची मंडळी आहेत, मग ती सेलिब्रिटीज असोत किंवा कोणीही, ते खूप वेगळ्या प्रकारे या शक्ती स्वरूपाबद्दल व्यक्त होताना दिसते. मग काही जण असे आहेत की आता 9 दिवस रोज एकमेकांना सुप्रभात किंवा गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवताना एखादा देवीचा श्लोक आवर्जून पाठवतील, किंवा काही जण देवीचं एखादं नाव एकमेकांना फॉरवर्ड करतील जाणीवपूर्वक ह्या 9 दिवसात. काही जण असे असतात की स्वतःच्या आयुष्यामधलं शक्तीस्वरूप कोण आहे, त्या 9 आपल्या महत्वाच्या व्यक्ती, स्त्री सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आता व्यक्त होताना आपल्याला जाणवतील. तर असं वैविध्यपूर्ण एकंदरीत शक्ती स्वरूपाबद्दलचं आपलं मत किंवा आपल्या मनात काय कृतज्ञता आहे ती सगळेजण आता सांगणार आहेत. आपणही ह्या शक्तीबद्दल आज बोलूया आणि ह्या शक्तीबद्दल बोलत असताना ती

आपल्या मनात असतेच, ती कायमच आपल्यामध्ये असते. फक्त त्या शक्तीची जाणीव किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला होऊ शकते याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि त्यातही मी बोलण्यापेक्षाही विधान काय आहेत, विचारवंत काय म्हणतायत ह्या शक्तीबद्दल, त्याबद्दल आपण बोलूया. पहिलंच विधान इतकं छान आहे, त्यात ते विचारवंत असं म्हणतात की शांत असणं, आतून शांत असणं, स्वतःबद्दलची शांतता जाणवणं किंवा परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहता येणं ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे ज्याची आपल्याला जाणीवच नसते. आणि हे किती सुंदर आणि खरं वाक्य आहे की बऱ्याचदा आपलाच आपल्याला प्रश्न पडतो किंवा आपल्या आजूबाजूच्यांना आपल्याबद्दलचा प्रश्न पडू शकतो किंवा आपल्याला इतरांबद्दल, की इतकं सगळं वातावरण विचित्र असताना मग वैयक्तिक असो किंवा कशाही स्वरूपाचं, ही व्यक्ती शांत कसं असू शकते किंवा मी कशी शांत राहू शकलो किंवा माझ्याबद्दल असं कोणाला तरी वाटू शकतं. तर शांतता, आतली शांतता आपल्यातली, ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे असं विचारवंतांनी शब्दात मांडलं, पण ह्याची जाणीव आपल्याला स्वतःला सुद्धा अनेक वर्षांपासून असते. फक्त ती पुन्हा पुन्हा करून देणं हे फार आवश्यक आहे.

रेनबो आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz या वाहिनीवर आपण भेटलो आहोत आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा आपण वंदन हा कार्यक्रम ऐकतो आहोत. आज आपण बोलतोय शक्तीबद्दल. सगळीकडे शक्ती स्वरूपाची आता पूजा होतीये. कालपासून एक वेगळं चैतन्य उत्साह सगळीकडे आहे. खरं तर शक्ती स्वरूपाची ही पूजा आपल्याला आपण रोजच करतो किंवा नेहमीच आपल्याकडून होत असते, पण नवरात्रोत्सवामध्ये विशेषत्वाने जागरूकपणे आपण काही गोष्टी करत असतो. आज आपण आपल्या शक्तीबद्दल बोलत असताना, आपल्यातल्या शक्तीबद्दल बोलत असताना, स्वतःला जेव्हा स्वतःबद्दल काही गोष्टी कळतात की मला कशाची भीती वाटते, मी कोणत्या गोष्टीमुळे एकदम कोशात जाते किंवा जातो, किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांना सामोरं जायला मला भीती वाटते, किंवा मी आजवर गेलो नाही हो, तिथून मी पळून जाते मनाने किंवा शरीराने कसंही, या सगळ्याची जेव्हा जाणीव आपल्याला होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यामधली शक्ती जागृत व्हायला सुरुवात झाली असं म्हणावं असं विचारवंतांनी सांगितलेलं आहे. किती सुंदर विचार आहे हा. बऱ्याचदा आपल्याला ना आवडत नाही किंवा आपण टाळत राहतो या गोष्टींवर विचार करायला की मला कशाची भीती वाटते, मी कशापासून पळतोय, माझ्यामध्ये न्यून काय आहे, या गोष्टींना आपल्याला सामोरं जायला आवडत नाही कारण त्यातून असं वाटत राहतं की मग ही नकारात्मकता आहे का. पण जेव्हा त्याचा विचार करतो आपण किंवा जेव्हा ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात की असं काहीतरी माझ्यामध्ये आहे, तेव्हा त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण सुरू करतो आणि ती खरी शक्ती आहे असं विचारवंतांना म्हणायचं आहे. की त्यात सुधारणा करणं किंवा त्या हळूहळू दूर करणं ही सुद्धा एक खरी शक्ती आहे ना. स्वतःवर काम करणं ही सुद्धा एक शक्तीच आहे. त्यामुळे ह्या निमित्ताने, नवरात्रीच्या निमित्ताने आपण सुद्धा ह्या गोष्टी ठरवू शकतो की मी नाही नीट बोलू शकत, सगळ्यांमध्ये गेल्यानंतर मी नर्वस होते एकदम, किंवा मला नाही जमत. तर ह्या 9 दिवसांमध्ये हे चैतन्य कदाचित आपल्याला ती शक्ती देईल की आता हळूहळू मी काम करेन आणि मी बोलायला शिकेन, व्यक्त व्हायला शिकेन. किंवा मला नाही, मी बऱ्याच दिवसापासून हे शिकण्याचा प्रयत्न करते किंवा करतोय, नाही जमत आहे. ती शक्ती स्वतःमध्ये आणून नाही असं कसं नाही जमत आहे, काहीतरी राहतंय, काय राहतंय तो विचार करून पुढे जाईन. अशा सगळ्या गोष्टी ह्या दोन वाक्यांमध्ये किंवा ह्या विधानांच्या मागे दडलेल्या असतात आणि त्या जेव्हा आपण शोधायला सुरुवात करतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे स्वतःमध्ये काय कमी आहे, स्वतःमध्ये काय न्यून आहे हे शोधणं आणि त्यावर काम करणं ही सुद्धा सगळ्यात मोठी शक्ती आहे असं विचारवंतांचं म्हणणं आहे. या सगळ्या म्हणण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे वेळोवेळी आपले सगळे श्रोते मला सांगतायत. तुमच्या मेसेजेसबद्दल मनापासून धन्यवाद. काही जण आवर्जून मेसेजेस करतात वेळ काढून, त्यांचेही आभार. आणि काही जण ऐकत असतात, बरोबर असतात, मेसेजेस करायला त्यांना जमत नाही, पण आम्ही जे बोलतो किंवा आपण जी चर्चा करतो त्यावर त्यांचं मत मनात काहीतरी तयार झालेलं असतं, फक्त ते इथपर्यंत पोहोचत नाही एवढाच फरक, पण मनाने पोहोचलेले असतात ते. तर त्या वेळासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. दोन गीतं यानंतर ऐकणार आहोत आणि मग पुढल्या विधानाकडे.